0: नमस्कार, वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृत बद्दल जी काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू। संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। एपिसोड 31। इदानीं प्रार्थनां कुर्मः। ॐ श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्या सोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 4 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. स्वाभिमान गमावून मोठं होण्यापेक्षा लहान राहून अभिमान बाळगणं नेहमीच चांगलं असतं. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. केनीची होरी यांनी वयाच्या 83व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले. भारतातील उत्तर प्रदेशातील हापूर येथे केमिकल प्लांट मध्ये स्फोट होऊन त्यामध्ये 8 लोकांचं निधन आणि 15 लोक जखमी झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश गुप्ता आणि सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा TCS कोड विटा जिंकली. दिवस होता आजचा. स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण झाले तेही आजच्याच दिवशी. नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र राज्यपदावर आला तोही दिवस होता आजचाच. इन्सॅट 2D या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले तेही आजच. मजरू सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. टोंगा देशाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले तेही आजच. हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण झाले तेही आजच्याच दिवशी. मराठा साम्राज्य राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली. ब्रिटिश वकिला तिच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले होते. आता आजचे जन्मदिवस पाहू. अशोक सराफ मराठी विनोदी लोकप्रिय मराठी अभिनेते. पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचा. SP बालसुब्रमण्यम चित्रपट पार्श्वगायक पद्मभूषण पद्मश्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. नूतन भारतीय चित्रपट अभिनेत्री प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय अभिनय करणाऱ्या पद्मश्री प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. भगत पुरण सिंग भारतीय प्रकाशक पर्यावरणवादी आणि परोपकारी पद्मश्री यांचाही जन्म आजचाच. अनिल अंबानी भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

गणधुनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांसाठी दिवस आनंददायी असेल. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल. प्रवासाची शक्यता आहे. वृषभ रास, सरकारी कामात यश मिळेल. नोकरीतील तुमचे काम सुरळीत पार पडेल आणि त्यामध्ये तुम्हाला बॉसचा देखील पाठिंबा मिळेल. मिथुन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायी असणार आहे. तुमचे विरोधकही तुमच्याकडे सकारात्मकपणे पाहतील. कर्क रास, कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसात चांगली बातमी येणार आहे. तुमचे मन धार्मिक आणि व्यावहारिक पैलूंकडे वळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. सिंह रास, कौटुंबिक जीवनात सहकार्य आणि प्रेम वाढेल. परंतु गुरु 12 घरात असल्याने खर्च वाढतील. परंतु हा खर्च शुभ कार्यात असू शकतो. कन्या रास, तुम्ही आज स्वतःसाठी काहीतरी खरेदी करू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तुम्हाला व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळू शकतात. या होत्या 6 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. गणू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आजचा दिवस शुभ ठरणार आहे. आर्थिक लाभामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि परस्पर सहकार्य राहील. वृश्चिक रास, आजचा दिवस शुभ असेल. तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात चंद्र असेल तर 9व्या घरात गुरु तुमच्यासाठी प्रगतीचा योगायोग आणेल. धनुरास, आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी शुभ असेल परंतु गुरुच्या 8व्या राशीत जाण्याने थोडा तणाव आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. मकर रास, मकर राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. तुमच्या राशीच्या 7व्या घरात येणारे गुरु तुमच्या कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात प्रेम आणि परस्पर सलोखा वाढवण्याचे काम करतील. कुंभ रास, तुम्ही तुमच्या विरोधकांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. आणि शेवटची मीन रास, तुम्हाला मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळतील. शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नातलगांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. बासू चॅटर्जी भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांची आज पुण्यतिथी. डॉक्टर अश्विन दास गुप्ता इतिहास तज्ज्ञ यांची पुण्यतिथी आजच. पंडित धर्मानंद कोसंबी भारतीय बौद्ध धर्माचे अभ्यासक यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र गणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफएम केएलई कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफएम केएलई कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 25 च्या म्हणजे रेड चेस्टनट या औषधीची माहिती घेणार आहोत. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते अगदी खरंय, असं काही वेळा आपल्याला प्रत्ययाला येतं. हा अनुभव जवळजवळ प्रत्येकालाच आला असेल. खूप जवळची व्यक्ती आजारी असेल, दूर गेली असेल, तेव्हा त्या व्यक्तीची काळजी वाटत राहते आणि काही विपरीत तर घडणार नाही ना अशी भीती वाटत राहते. रेड चेस्टनट हे औषध अशा प्रकारच्या दुसऱ्यांविषयी वाटणाऱ्या काळजीयुक्त भीतीसाठीच आहे. ही काळजी आणि भीती अनाठायी असते, त्यामुळे या व्यक्तीला तर त्रास होतोच, पण जिच्या विषयी काळजी वाटते त्या व्यक्तीलाही याचा त्रास होण्याचा संभव असतो. योग्य विचार करू न शकल्यामुळे कधी कधी अशा वेळी घ्यावे लागणारे निर्णय चुकण्याचा संभव असतो आणि म्हणूनच अशा वेळी रेड चेस्टनट घेतल्यास काळजीयुक्त भीती नष्ट होऊन मनशांती मिळते, विचारशक्ती परत येते. आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, मुलगा मुलगी, कुणी जवळची व्यक्ती आजारी असते, आजार खूप गंभीर असेल की नाही हा मुद्दा वेगळाच, पण त्या व्यक्तीला काही गंभीर आजार तर झाला नाही ना अशी भीती वाटते. त्या व्यक्तीचे प्राण तर धोक्यात नाहीत ना या कल्पनेनं माणूस अस्वस्थ होतो. कुणी जवळची व्यक्ती बाहेर गावी गेली आणि विशेषतः ठरलेल्या वेळेपेक्षा येण्यास उशीर झाला की वाटत राहतं अपघात तर झाला नसेल, आणि मग काही सुचत नाही, विचारशक्तीच संपुष्टात येते. अशा वेळी घ्यायचं औषध रेड चेस्टनट. रस्त्यानं जात असताना एखादं छोटं मूल आईचा हात सोडून धावू लागतं. समोरून एखादी कार बस येत असते, त्या छोट्या मुलाला त्याचा पत्ताच नसतो, ते धावतच असतं, मजेत, अगदी मजेत असतं. आणि कार बस जवळ आल्यानंतर आईच्याच काय पण पाहणाऱ्या इतरांच्याही काळजाचा ठाव चुकतो, ठोका चुकतो. आईच्याच काय पण पाहणाऱ्या इतरांच्याही काळजाचा ठाव सुटतो, ठोका चुकतो. आता अपघात होणार आणि त्या वाहनाखाली ते मूल येऊन, या वेळची मानसिक अवस्था आहे तीच रेड चेस्टनट या औषधाची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींची मनस्थिती होय. एखाद्या मोठ्या अपघात प्रसंगी त्या अपघातात सापडलेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर नर्सेसची मनस्थिती काहीशी अशीच झालेली आढळते, कारण काही व्यक्तींना अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली असते. काही मरणाच्या दारात असतात तर काहींचा मृत्यूही ओढवलेला असतो. निर्णय तातडीनं घ्यायचे असतात, या निर्णयांना प्राणाचं मोल असतं. अत्यंतिक मानसिक ताण, काळजीयुक्त भीती वाटू लागते. अत्यंतिक मानसिक ताण आणि काळजीयुक्त भीती वाटू लागते, यामुळे रेड चेस्टनट टाईपची अवस्था निर्माण होते. नातेवाईकांची अवस्था कधी कधी त्यांनाही आजाराप्रत नेते. अशा वेळी उपयोगी पडणारं औषध रेड चेस्टनट होय. ज्यांना या औषधाची गरज नाही असे लोक कसे वागतील ते पहा. अशा प्रसंगात ते स्वतःचं मनोधैर्य ढळू देणार नाहीत, आपली साराशार विचार

0: एखाद्या माणसाची काळजी करण्यापेक्षा त्याची काळजी घेतील. आता काही रुग्णांची उदाहरण पहा. सुनंदा आमच्याकडे नेहमी बाळाला घेऊन यायची. बाळाला साधी सर्दी झाली तरी सुनंदा इतकी घाबरून जायची की तिची समजूत काढताना नवऱ्याची दमछाक व्हायची. सर्दी खोकला झाला की तिला वाटायचं न्यूमोनिया किंवा टीबीच झाला बाळाला. एक दिवस इंजेक्शन नंतर बाळानं पाय हलवणं जरा कमी केलं. सुनंदाला वाटायला लागलं की आता बहुतेक त्याला पोलिओच होणार. या भीतीमुळं सुनंदा औषध नेहमी जरुरीपेक्षा जास्त घालायची. उलट यामुळंच बाळाला धोका पोहोचण्याचा संभव होता. सुनंदाला स्वतःलाही वरचेवर सर्दीचा त्रास होत असे आणि बाळाला काही झालं तर जास्तच. किंवा नवरा बाहेर फिरतीवर असला तरीही तिला रेड चेस्टनट हे औषध सर्दीसाठी आणि बाळाच्या नवऱ्याच्या बाबतीत वाटणाऱ्या काळजीसाठी म्हणून दिलं. आता तिच्या दवाखान्यातील खेपा खूप कमी झाल्या आहेत. बाळासाठी नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी ज्या खेपा घातल्या जात होत्या त्याही थांबल्या. सुशीलाबाई आणखी एक उदाहरण घेऊ. सुशीलाबाई वय 50 वर्ष. त्यांची मुलगी अपघातात मृत्यू पावली. तेव्हापासून तिचा छोटा मुलगा आनंद त्यांच्या जवळच होता. मुलीच्या मृत्यूने तर त्यांचं मन विदीर्ण झालंच होतं आणि अपघातांचा त्यांनी इतका धसका घेतला होता की आनंद विषयी त्यांना नेहमी काळजी वाटत राही. इतके दिवस त्याची शाळा जवळच होती पण या वर्षी त्याला थोड्या लांबच्या शाळेत घातलं होतं. तो शाळेतून येण्यास थोडाही उशीर झाला छातीत धडधडणं सुरू होई. पाऊस पडायला लागला की त्यांना भीती वाटे. आता आनंद पावसानं भिजून येईल आणि त्याला सर्दी खोकला ताप तर येणार नाही ना. ताप आला तर वाटे हा टायफॉइड तर नसेल ना. त्या अगदी घाबरून जात. या नवीन लांबच्या शाळेत आनंदला घातल्यापासून त्यांना वरचेवर अपचन सर्दी डोकेदुखीचा त्रास होऊ लागला होता. जीवनात त्यांनी इतरही दुःख भोगली होती पण मनाची विदीर्णता त्या दिसू देत नसत. हसदमुख राहत पण रात्री मात्र गत आयुष्यातील दुःखद आठवणी मनात गर्दी करत. स्वतःसाठी त्या आल्याच नव्हत्या. आपलं दुःख आजार दिसू द्यायचा नाही असाच त्यांचा स्वभाव. यामुळं मी आनंदला औषध दिलंच पण सुशीलाबाईंच्या स्वभावावरून त्यांना अग्रीमनी हे क्रमांक 1 यापूर्वी वर्णन केलेलं औषध दिलं आणि रेड चेस्टनटही दिलं. परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती यामुळे मिळणार होती आणि शारीरिक तक्रारीही कमी होणार होत्या. शिवाय आनंदची अनाठायी काळजी त्यांना वाटणार नव्हती. त्यामुळे त्या आनंदचं संगोपन अधिक चांगलं करू शकणार होत्या. मंगलाताईंच्या पतिराजांचं ऑपरेशन चाललं होतं. त्या बाहेर वेटिंग रूम मध्ये बसल्या होत्या आणि एकदम त्यांच्या छातीत दुखायला लागलं. छातीत दुखण्याचं इतर कोणतंच कारण आढळून आलं नाही. म्हणजे आत्यंतिक काळजीमुळं आणि भीतीमुळंच हे घडलं होतं. नवऱ्याविषयी त्यांना वाटणाऱ्या काळजीसाठी रेड चेस्टनट दिलं आणि 15-20 मिनिटातच हळूहळू कळा थांबल्या. थोड्या वेळानं त्यांना झोपही लागली. झोपेतून त्या जाग्या झाल्या तोपर्यंत ऑपरेशन आटपलं होतं. सर्व काही व्यवस्थितपणे पार पाडलं होतं. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KLV 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: 8826 or just dial 1099.
1: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 0831240362 आणि 9448998331.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत हृदया संबंधित होणारे आजार कोणते आहेत आणि त्यावरती उपचार काय आहेत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू, डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिन KLE जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव येथे. त्यांना आपण ऐकणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: आज आपण वाढतं जे प्रमाण आहे हार्ट अटॅकचं त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर सुरुवातीला हे विचारेन की हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय होतं.
1: हार्ट अटॅक ही एक लूज टर्म अशी आपण वापरतोय. क्लासिकली हार्ट अटॅक म्हणजे मायकार्डियल इन्फॅक्शन. मायकार्डियल इन्फॅक्शन म्हणजे जसे आपल्या बाकीच्या अवयवांना रक्तवाहिनी असतात तशा आपल्या हार्टला सुद्धा रक्तवाहिनी असतात. त्याला आम्ही करोनरी आर्टरी म्हणतो. आणि त्या करोनरी आर्टरीमधनं रक्त जातंय हृदयाला आणि त्याचं फंक्शनिंग होतं. ह्या रक्तवाहिनींमध्ये जर काही अडचण आली, ब्लॉकेज झाला, आपल्या तीन मेन वाहिनी असतात, त्या तीन वाहिनींमध्ये जेव्हा ब्लॉकेड येतोय, त्या ब्लॉकेड आला की पुढे हृदयाला रक्त जात नाही किंवा पोहोचत नाही. त्यामुळे तो जो भाग असतोय हृदयाचा जिकडे रक्त जात नाही, पोहोचत नाही, तो भाग आपला इन्फॅक्ट होतोय किंवा त्याचा तो भाग मरतोय. त्यामुळे त्या हार्टचं जे नॉर्मल बीट असते किंवा फंक्शन असते ते कमी होते. आणि जेव्हा हे सगळं होतंय त्यावेळेला जेव्हा हार्ट स्टॉप होतोय, हार्ट कसं आहे, हा बॉडीचा पंप आहे, त्यामुळे जेव्हा हार्ट स्टॉप होतोय काम करायचं तेव्हा मेंदूला किंवा बाकीच्या अवयवांना रक्त जात, याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आणि ज्यावेळेला छाती दुखत असते त्यावेळेला हार्टला रक्त पोहोचत नसल्यामुळे ती हार्टची एक रिॲक्शन असते टू इश्चिमिया, आणि त्या इश्चिमियामुळे आपल्याला दुखणं होते.
0: मग याची प्रमुख काय कारणं असतात की ज्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो.
1: हार्ट अटॅकची कारणं जेव्हा आपण सांगतो त्याच्यात आपण मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल. मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. नॉन मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपलं काही कंट्रोल नाहीये, फक्त आपण थोडंफार त्याचे जे तीव्रता आहे ती कमी करू शकतो. तर नॉन मॉडिफायबल मध्ये जीन्स असतील, म्हणजे आपले जे अनुवंशिक आपले जे जीनेटिक कॉम्पोजिशन आहे ते त्याच्यात आपल्याला काहीच करता येत नाही, ते आपली देन असते आई वडिलांकडून, असे नॉन मॉडिफायबल असतात. खरं मॉडिफाय थोडे आजार असतात जसे की हायपरटेन्शन म्हणजे अतिरक्त दाब असून दे किंवा मधुमेह असून दे किंवा जे चरबीचं प्रमाण जास्त असेल, लिपिड आपण जे कोलेस्ट्रॉल म्हणतो, ह्या गोष्टी जर जास्त असतील तरी हार्ट अटॅकची हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतात. नंतर दारू, सिगरेट हे जे आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यात आम्ही कमी करून आपला रिस्क कमी करू शकतो, हे पण रिस्क फॅक्टर्स आहेत हार्ट अटॅकसाठी. त्या व्यतिरिक्त स्ट्रेस, सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे आजकाल आपली जी लाईफस्टाईल आहे ती जास्तीत जास्त बसून असते, आपण ऍक्टिव्हिटी आपली कमी झालेली आहे, हे सुद्धा आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. या व्यतिरिक्त झोप कमी होणे, खूप वेळा आपल्या रात्री आपण रील बघत बसतो, टीव्ही बघत बसतो, नेटफ्लिक्सवरती सिरीज बघत बसतो, ह्यामध्ये आपल्या बॉडीला जी रेस्ट घ्यायचा जो टाईम असतोय, म्हणजे झोपेचा जो टाईम असतोय तो रेस्ट घ्यायचा टाईम असतोय, तो टाईम आपला कॉम्प्रोमाइज होतोय. त्यामुळे बॉडीची जी रेस्ट असते ती पूर्ण होत नाही, त्यामुळे हार्ट अटॅक्स येण्या झोपेमुळे सुद्धा किंवा झोपेच्या डिस्टर्बन्समुळे सुद्धा हार्ट अटॅक होण्याची शक्यता वाढते.
0: म्हणजे अशी सगळी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. मग असे काही सिम्पटम्स आपण सांगू शकू का की ज्याच्यामुळे आपल्याला थोडा अंदाज येईल की हार्ट अटॅकची ही लक्षणं आहेत?
1: साधारणपणे हार्ट अटॅक येण्याच्या थोड्या दिवसा आधीपासून आपल्याला हे सिम्पटम्स जाणवतात. म्हणजे कधी कधी छातीमध्ये दुखणे, असं चुरचुरल्यासारखं दुखतंय, आणि छातीत दुखणे, आणि ते दुखणं जे असते त्याला रेफर्ड पेन पण असतं, म्हणजे ते दुखणं जे असते ते दुसरीकडे पण जाते, जे साधारणपणे आपल्या डाव्या हाताच्या किरंगळीकडे, आणखी आपले जे ह्या जबडा असतोय त्या जबड्याकडे आणि डाव्या हाताला. छातीत तर असतंच डाव्या साईड बाजूला दुखणं, खरं त्याच्याबरोबरच ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जर दुखणं असेल तर साधारणपणे ते हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असे आपण म्हणतो. त्या व्यतिरिक्त जेव्हा घाम येतोय खूप असा दगदगून घाम येतोय आणि धाप लागते, म्हणजे शॉर्ट डिस्टन्सेसला सुद्धा आपण जे पहिलं व्यायाम करू शकत होतो किंवा आपण जी चालू शकत होतो, पळू शकत होतो, हे सगळं आपल्याला करता येत नाही, त्यामुळे आपल्याला ह्याला आपण डिस्नियोन एक्झर्शन म्हणतो, म्हणजे धाप लागते. त्या व्यतिरिक्त छातीत धडधड होते, म्हणजे हार्टबीट जास्त होते, हे सगळे सिम्पटम्स हार्ट अटॅकचे आहेत. त्या व्यतिरिक्त जेव्हा शुगर बीपी जास्त होते तेव्हा जरा चिडचिड होते, डोकं दुखतंय, हे सगळे सिम्पटम्स सुद्धा असू शकतात.
0: मग एवढ्या सगळ्या लक्षणामध्ये कधीतरी आपण बघतो म्हणजे हार्ट अटॅक आला अचानक, म्हणजे

0: त्यामुळे सुद्धा माणूस कोलॅप्सून मरू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मसल जो असतो हार्टचा, म्हणजे हार्टचे जे हे असतात आपले स्नायू असतात किंवा मसल म्हणतो आपण, ते मसल जरी समजा डेथ व्हायला लागली किंवा त्याच्यात सूज आली, कित्येक कारणामुळे सूज येते, अल्कोहोलमुळे येऊ शकते किंवा ड्रग्जमुळे होऊ शकते, त्याला आपण कार्डिओमायोपॅथी म्हणतो. त्या मसलमध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तरी सडनली डेथ होऊ शकते. ही वेगळी वेगळी कारणं आहेत कोलॅप्स होण्यासाठी. सगळे लोक जे सडनली पडून मरतायत किंवा हे होत आहेत ते सगळे फक्त हार्ट अटॅकमुळे नव्हे तर ह्या हार्टचे वेगळ्या वेगळ्या विकारांमुळे सुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते.
1: मग हे जे आपल्याला हार्ट अटॅक येतात किंवा आता आपण म्हणतो ना की म्हणजे कमी एजमध्ये, म्हणजे आता यंग जनरेशनमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय, तर ह्याची काय स्पेशल अशी कारणं आहेत का?
0: हार्ट अटॅकचं प्रमाण यंग ह्याच्यामध्ये वाढलेलं आहे कारण आपलं लाईफस्टाईल खूप बदललेलं आहे. आता तुम्हीच जर बघितलं असेल तर आपल्या लहानपणी किंवा आपल्या जेव्हा आपण कॉलेजला वगैरे जात होतो तेव्हा आपलं जे खाणं होतं ते सहसा घरचं खाणं असायचं, जे आपली भाकरी भात असेल वगैरे. आजकालची पिढी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात खूपसे प्रोसेस्ड फूड किंवा रेडी फास्ट फूड जे म्हणतात खूप जास्त प्रमाणात आहे, आणि ह्यामध्ये तेल जे वापरलं जात आहे किंवा ह्यामध्ये स्पायसेस जे वापरले जातात, कुठलेही जे फूड आयटम्स वापरले जातात ते सगळे खूपसे फॅटी असतात आणि त्याच्यात काही क्वालिटीचे चेक्स नसतात, नंबर एक. नंबर दोन, झोप जी आहे झोप पूर्ण होत नाही, खूप रात्रभर काम तर करतात नाहीतर आपले रील्स बघत असतात किंवा काही, त्यामुळे झोप अपुरी होते आणि ही अपुरी झोप हा खूप मोठा फॅक्टर आहे ह्या हार्ट डिसीज मध्ये. तिसरी, खूपशी सवयी आजकाल खूप जास्त प्रमाणात आहे, जसं स्मोकिंग, अल्कोहोल लिमिटच्या बाहेर व्हायला लागले, म्हणजे इझी ऍक्सेस आहे. पूर्वी असं गल्लोगल्लीमध्ये असे ऍक्सेस नसायचं, आता तुम्ही बघितलं तर पब्स, बार, सिगरेट, आणि खूप लहान वयात एक्सपोजर झाल्यामुळे ह्या मुलांना खूप लगेच ह्या सवयी लागायला लागले. स्ट्रेस खूप आहे, खूपशा गोष्टी फ्रस्ट्रेशन वगैरे सहन करायची अजिबात क्षमता नाही आहे, त्यामुळे स्ट्रेस खूपच जास्त आताच्या पिढीमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे जी कुशनिंग असते, जी रिलेशनशिपची कुशनिंग असते, जी मित्र असतात किंवा आई वडिलांचा सपोर्ट असतोय किंवा घरात बायकोचा असून दे नवऱ्याचा असून दे हे सपोर्ट असतोय, तो सपोर्ट सुद्धा मिसिंग आहे. त्यामुळे सोशल इंटरॅक्शन आपले जास्तीत जास्त मोबाईल वरती व्हायला लागलेत आणि ऍक्च्युअल जीवनामध्ये कमी व्हायला लागले, त्यामुळे हे इमोशनल आणि सोशल कुशन जे पूर्वी होते ते सुद्धा कमी झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी एकदम आल्यामुळे प्रमाण कदाचित वाढलेलं आहे. पूर्वी सुद्धा डेथ व्हायची, आपल्याकडे सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे कळत नव्हतं की डेथ व्हायले वगैरे, तर ह्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये आलेल्या आहेत.
1: काही केसेस अशाही आहेत सर, म्हणजे जसं आम्ही न्यूज वरती बघतो वाचतो त्यामध्ये दाखवलं जातं की म्हणजे कुठलंही बॅड हॅबिट्स नाही आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल आहे त्यांची, एक्सरसाइज वगैरे जे काही असेल त्यांचं रुटीन व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा त्यांना हार्ट अटॅक येतो आणि मग म्हणजे त्यांना वाचवूही शकत नाहीत इथपर्यंत असतं ते. मग
0: आता मी तुम्हाला जसं पहिल्यांदा म्हटलं की नॉन मॉडिफायबल थोड्या गोष्टी असतात जे अनुवंशिक असतात, त्याच्यात थोडे आजार जसे की अरिथमियाज असतील किंवा म्हणजे हार्ट रेटचे जे रिदम असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल कंडक्शन सिस्टीम मध्ये, किंवा मसलला जर सूज असेल त्याला आपण जसे की हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह हार्ट डिसीज म्हणतो, कार्डिओमायोपॅथी, त्याच्यात सुद्धा सडन कार्डियक डेथ होऊ शकते. ह्याच्यात कधी कधी फॅमिली, आता HOCM जे आपण म्हणतो त्यामध्ये फॅमिली हिस्ट्री असते, म्हणजे साधारणपणे कोणीतरी घरात तरुणपणात गेलेलं असतं किंवा अशी काही फॅमिली हिस्ट्री पण असते, तर अनुवंशिक गोष्टी पण असतात. त्यामुळे एक्झॅक्ट पिनपॉइंट करणे की कारण काय आहे डेथचं, हार्ट अटॅकच आहे काही दुसरं काही कारण आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही खूपशा केसेसमध्ये, अनलेस वी डू अ पोस्टमार्टम. त्यामुळे सगळ्याच ह्या केसेस हार्ट अटॅकमुळे होत असेल असं काही नाहीये.
1: हार्ट अटॅक आल्यानंतर सर पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट एड म्हणून आपण काय करावं?
0: एकतर आपल्याला असं हे समजून घेतलं पाहिजे की कुठलेही सिम्पटम इग्नोर करता कामा नये, कारण असं बघितलं गेलं की पहिल्या एक दोन तासात जर तुम्ही लगेच ट्रीटमेंट घेतली तर पेशंट जगू शकतोय आणि नॉर्मल होऊ शकतोय. खूप वेळ जर अंगावर काढला किंवा खूप वेळ आपण डिले केला हॉस्पिटलला तर ह्याचे जे आउटकम असतो तो खूप वाईट असतोय, त्यामुळे लगेच डॉक्टरकडे घेऊन जायची सोय आपण केली पाहिजे. दुसरं, आपल्या घरी जर नायट्रोग्लिसरीन किंवा ऍस्प्रिन ह्या गोळ्या असतील तर ह्या गोळ्या जिभेखालती ठेवू शकतो, म्हणजे जेणेकरून काय होतं की ह्या नायट्रोग्लिसरीनमुळे जे रक्तवाहिनी असते ती थोडी डायलेट होते, त्यामुळे थोडंफार रक्त जाऊ शकते किंवा ऍस्प्रिनमुळे क्लॉट हे होऊ शकतो. तर हे लगेच आपण आपल्या घराजवळ कुठलं फार्मसी असेल किंवा घरी जर आपण ठेवलं असेल तर तुम्ही हे लगेच घेऊ शकता, पेशंटला देऊ शकता. CPR शिकलं पाहिजे. खूप वेळा जीव थोड्या वेळात हार्टला आपण रिस्टार्ट करू शकतो जेव्हा आपण कोलॅप्स होते पर्सन तेव्हा, त्यामुळे CPR बद्दल माहिती ही आपण सोशल मीडियावरती किंवा

0: आपल्या आता जेएनएमसी केएलईमध्ये आपण शिकवतोय सुद्धा लोकांना, नॉर्मल आपल्या ले पर्सन किंवा जे डॉक्टर नाही आहेत अशा लोकांना सुद्धा आम्ही सीपीआर शिकवतो. आणि हे सीपीआर सगळ्यांनी शिकून घ्यावं, जर काही गरज लागली तर सीपीआर करणे, अक्षरशः हॉस्पिटलपर्यंत सीपीआर करून पेशंटला आणता येते आणि जगवू शकतो पेशंटला, त्यामुळे सीपीआर करू शकतो. या काही थोड्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. पेशंटला पाणी देणे किंवा पेशंटला काहीतरी दुसरं लसूण वगैरे आपण जे करतो त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही, कारण जेव्हा अशा कंडिशन मध्ये आपण पाणी जेव्हा देतो जेव्हा पेशंटची शुद्धी नसेल तर ठसका लागून त्याचा निमोनिया होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून केअरफुल राहायला पाहिजे.
1: सीपीआर तरी आपण प्रॅक्टिकलीच बघितलं पाहिजे, पण जर थोडक्यात आपण सांगायचं म्हटलं तर किती सेकंदामध्ये किती वेळा आपण प्रेस करायचं असं काही काउंटिंग आहे?
0: नाही, काउंटिंग आहे मॅडम, खरं ते आपण शिकवतोय सुद्धा. आणि त्याची जी रिदम असते म्हणजे फास्ट स्लो वगैरे असं करता कामा नये, एकच हे द्यावं लागतं आपल्याला, तर जवळजवळ 100 हे द्यावे लागतात मिनिटाला आणि श्वास वगैरे पण द्यावा लागतो. त्यामुळे ते आपण ट्रेनिंग आपण देऊ शकतो जेकडे हे असेल. बेसिक जरी रेट वगैरे जरी आपण नाही बघितला तरी बेसिकली हार्टला आपण जे प्रेशर देऊन रिव्हाइव्ह करायची प्रयत्न असतोय तो केला पाहिजे पेशंटसाठी.
1: नक्कीच. आणि सर मग हार्ट अटॅक साठी आपण कोणत्या अशा टेस्ट आहेत ज्या प्रिकॉशन म्हणून आपण करून घ्याव्यात?
0: 40 वयाच्या नंतर आपली शुगर, बीपी आणि ईसीजी या तीन गोष्टी प्रत्येक वर्ष किंवा 2 वर्षात एकदा केलेल्या बऱ्या, कारण साधारणपणे 40 वर्षानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता जास्ती असते. बायकांमध्ये जेव्हा पाळी असते त्यावेळेला हार्मोन्स प्रोटेक्ट करतात बायकांना, हार्ट अटॅक होण्याची शक्यता कमी असते. पाळी संपल्यानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता पुरुषांएवढीच असते. जे आपल्या हे असतात लेडीज असतात किंवा बायका असतात त्यांची शक्यता पाळीपर्यंत प्रोटेक्टिव्ह असते. तर आजकाल काय व्हायला लागले की अल्कोहोल घेतात बायका, ड्रिंक्स घेतात किंवा स्मोक करतात. एक समजून घ्या की जेवढा पुरुषांना अल्कोहोलचा त्रास होतोय त्याच्या कित्येक पट बायकांना अल्कोहोलचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बायकांनी अल्कोहोल शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. आणखी 40 नंतर दोन्ही पुरुष किंवा बाई असून दोघांनीही सुद्धा आपले शुगर, बीपी आणि ईसीजी टेस्ट करून घेतलेली बरी, म्हणजे आपल्याला जर काही त्रास होत असेल तर लगेच त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देऊन ते कमी करू शकतो. या व्यतिरिक्त हेल्दी लाईफस्टाईल याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आपण रील्स बघतो त्यापेक्षा एक्सरसाइज कसे करावे, डाएट काय ठेवावं ह्या गोष्टीवरती. आता डाएटचं पण असं झालं की प्रत्येक डायटिशियन आपलं म्हणजे काय खावं एवढे कन्फ्युजन होते. शक्यतो आपलं जो ट्रेडिशनल डाएट असतोय भाजी भाकरी असून दे किंवा भात असून दे आमटी असून दे ह्या गोष्टी ज्या आपल्या घरी आम्ही पूर्वी खात होतो त्याच गोष्टी आपल्या हार्टला आणि आपल्या बॉडीसाठी बऱ्या आहेत. म्हणजे ओबेसिटी जी आहे आपण त्याच्याबद्दल आपण जास्त विचार करत नाही किंवा जी आपलं हे वाढते ना ओबेसिटी म्हणतो आपण वजन वाढतंय त्याकडे खूप कमी लक्ष देतो आपण. ते आपण कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे कारण त्याच्यामुळे सुद्धा खूपसे त्रास होऊ शकतात.
1: मग सर एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेला असेल एखादा मायनर आणि मग ते जर एक्सरसाइज करायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी ते सेफ आहे का?
0: दोन गोष्टी आहेत ह्यात. एक आपण जे सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो म्हणजे ज्यामध्ये सिमटम्स नसतात, चेस्ट पेन नसतोय, खरं कधी कधी स्वेटिंग होऊन धाप वगैरे सुरू होते हे सायलेंट अटॅक्स असतात. साधारणपणे वृद्धांमध्ये आणि डायबेटिक्समध्ये हे सायलेंट हार्ट अटॅक्स येतात. दुसरं तुम्ही जे म्हणताय ते हार्ट अटॅक येऊन गेला असेल कदाचित मायनर अटॅक होऊन इग्नोर केले असतील सिमटम्स, त्यांना पण आपल्या ईसीजीमध्ये नंतर कळते की हे आहे म्हणून. खरं हार्ट अटॅक आल्यानंतर एक्सरसाइज हे मॉडिफाय केलेच पाहिजेत. आपण जे पहिले जिममध्ये करायचो वजन उचलायचो ह्या सगळ्या हार्ट ह्याच्यापासून आपण राम राहिलं पाहिजे. क्वालिफाईड कोचेस असतात किंवा डॉक्टर्स असतात हे तुम्हाला एक्सरसाइज कुठले करावे कुठल्या एक्सटेंट पर्यंत करावे हे सगळं तुम्हाला शिकवू शकतात. एकच गाईडलाईन अशी आहे की आपल्या हार्टला झेपेल एवढाच व्यायाम करायचा, खूप जास्त करायला जायचं नाही, हे आपण पाळलं पाहिजे.
1: आपलं बदललेली जीवनशैली आणि हा जो ताणतणाव आहे त्याच्यामुळे झोप अपुरी होते हे सगळं जे बदललेलं आहे त्याचा हृदयावरती कसा परिणाम होतो सर?
0: खूपच वाईट परिणाम होतोय. आपल्याला कळून सुद्धा येत नाही की आपण केवढा स्ट्रेस घेतोय. तो स्ट्रेस सगळा हार्टवरती आणि आपल्या सायकोलॉजीवरती होत असतोय आणि कॉन्स्टंट प्रेशर खाली असतो आपण. आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे जेवण आपलं बरोबर नाहीये, झोप बरोबर नाहीये, कधी कधी स्थूलता येते, वजन वाढल्यामुळे झोप स्लीप अॅपनिया म्हणतो आपण, म्हणजे झोप अपुरीच नाही तर झोप मोड होते मध्ये मध्ये आणि ते सुद्धा आपल्याला कळत नाही, त्यामुळे सुद्धा हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे ह्या झोपेच्या आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे खूप त्रास होतोय. आपलं स्क्रीन टाईम जे आहे मोबाईलचं ते शक्यतो कमीत कमी ठेवलेलं बरं ह्या दिवसांमध्ये.
1: याच्या व्यतिरिक्त सर हार्ट अटॅक पेशंट असतील किंवा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून एकंदरीतच आपण आपल्या आहारावरती कसं लक्ष ठेवावं?
0: एकतर तेल आणि मीठ कमी केलं पाहिजे, गोड प्रमाणाबाहेर घेता कामा नये, ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. वजन कमी केलं पाहिजे. 40 नंतर आपल्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा मेडिटेशन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. शक्यतो रिलेशनशिप्स कसे जपू शकतो. आजकाल काय होतं, आजकालच्या पिढीमध्ये जरासं काही झालं तर लगेच भांडणं होतात, डिवोर्स होतात. ह्या गोष्टी बऱ्या नाही आहेत. आपले रिलेशनशिप्स वाचवले पाहिजेत, नवीन रिलेशनशिप्स, नवीन मैत्री केली पाहिजे. ह्या गोष्टी केल्याने आपले जे रोजचे स्ट्रेस असतात ते आपण शेअर करू शकतो कुणाबरोबर तरी, आणि त्यामुळे सुद्धा आपले स्ट्रेस कमी होत असतोय. रिलेशनशिप्स वाढवले पाहिजेत. आणखी बाकीचे जे युजुअल हे आहेत की जेवण आपण शक्यतो आपण जे पूर्वी आपले आहार होता तोच जेवण जेवलं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे नियमितपणे. आपले जे रेकमेंडेशन आहेत ते दिवसाला 30 मिनिट असे आठवड्यातले 5 दिवस तरी व्यायाम केला पाहिजे. म्हणजे 150 मिनिट आठवड्यामध्ये तरी मिनिमम व्यायाम केला पाहिजे. जेवढा आपल्याला झेपेल तेवढा, म्हणजे जो व्यायाम आपल्याला झेपेल तो 150 मिनिट आठवड्यामध्ये तरी केले पाहिजे. हे सगळं केल्याने आपण हेल्दी राहू शकतो.
1: एकंदरीत हार्ट अटॅक होण्याची कारण अनेक आहेत आणि त्याच्यामध्ये आपली जी बदललेली जीवनशैली आहे तो एक मेन भाग असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त प्रमुख कारण खूप सारी सांगितलीत आपण. कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय एखादा मेसेज देऊ.
0: आता लोकांमध्ये खूप मोठी भीती म्हणजे कोविड व्हॅक्सिन मुळे होणार हार्ट असं म्हटलं होतं. खरं मॉडर्ना आणि फायझर हे जे व्हॅक्सिन्स आहेत ते आपण इकडे भारतामध्ये दिलेले नाही आहे, आणि त्यामध्ये सुद्धा व्हॅक्सिन दिलेल्या थोड्या वेळामध्ये ते होऊ शकतं, 1-6 महिने 1 वर्षामध्ये. तशी काही भीती सध्या आपल्याला नाही आहे, त्यामुळे ती एक जी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आहे ती काढून टाका. आपल्या हातात जे रिस्क फॅक्टर्स आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल, स्ट्रेस, वेट वाढणे किंवा डाएट, एक्सरसाइज, ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. ज्या गोष्टींवरती आपला कंट्रोल नाही आहे त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही, त्याबद्दल विचार करू नका. हार्ट अटॅक येईल ह्या भीतीने तुम्ही भीतीने न जगता त्याबद्दल आपण काय करू शकतो ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं तर आपल्याला कदाचित हार्ट अटॅक होणारच नाही. हा माझा सगळ्यांना मेसेज आहे.
1: थँक्यू सो मच सर, एवढ्या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेण धोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर माधव प्रभू सर आपल्या सोबत होते, जे डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिन केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव येथे कार्यरत आहेत. हृदयाशी संबंधित होणारे आजार आणि त्याच्यावरती उपचार काय आहेत हा आजचा विषय होता. कसा होता कार्यक्रम मला जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: India's first multi-speciality Ayurvedic hospital now in Shahpur, Belgavi. An NABH-recognized Ayurvedic hospital with the facilities of Suvarna Bindu Prashna, Srushti Santana Utpatti Kendra, Priyambu Skin and Hair Care, Ayur Cardiology, Abhaya Cancer Care, Eye Care, ENT, Oral Care, Panchkarma, Diet and Lifestyle Modification, Weight Management and Beauty Enhancement Treatments. For your entire healthy lifestyle, visit the Ayur World, KLE Hospital and Research Center, Shahpur, Belgavi. Phone 0831 2486 286.

0: केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकणार आहोत.
1: नमस्कार, मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ क्रियाशारीर केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल बेळगावी इथून तुमच्याशी संवाद साधत आहे. आज आपण आयुर्वेदा आणि प्रकृती याचा काय संबंध आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये प्रकृतीला फार असं मोलाचं स्थान दिलं गेलं आहे. सो प्रकृती म्हणजे काय? तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या शरीराचा असणारा एक मूळ स्वभाव असं म्हणू शकतो आणि यालाच आयुर्वेदामध्ये आपण प्रकृती, शरीराची असणारी किंवा व्यक्तीची असणारी प्रकृती असं म्हटलं जातं. तर आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे तीन प्रकारचे दोष सांगितले गेले आहेत, जे दोष आपल्या मानवी शरीराचे अस्तित्व, आपल्या दैनंदिन ज्या काही क्रिया आहेत, म्हणजे ज्या शरीराच्या क्रिया आहेत, त्या शरीराच्या क्रिया या दोषांमुळे साध्य आहेत. हे दोष अगदी गर्भनिर्मितीच्या पहिल्या क्षणापासून आपल्या शरीरामध्ये असतात. ह्यांचा चढ उतार तरतमता होत राहत असते. तरतमता म्हणजे काय? कधी जास्त होतात, कधी कमी होतात, पण हे प्राकृत असतं. आणि या चढ उतारामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये जो फरक पाहायला मिळतो, जी विशिष्टता पाहायला मिळते, जी गुणवैशिष्टता पाहायला मिळते, ती ह्या दोषांच्या चढ उतारामुळे. त्याचं एक उदाहरण म्हणजे एका व्यक्तीचा बांधा हा अगदी सडपातळ असेल तर त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीचा बांधा हा अगदी सुदृढ असा असणार आहे. एका व्यक्तीच्या केसाचा रंग, डोळ्यांचा रंग हा काळा असणार आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग हा तपकिरी असणार आहे. एका व्यक्तीचा आवाज हा अगदी गोड, मधुर आणि सुरेला असा असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हा थोडा कर्कश असणार आहे. सो ही काही जी गुणवैशिष्टता किंवा व्यक्तीमध्ये असणारी जी काही विविधता आहे यालाच आम्ही प्रकृती असं म्हणतो आणि आयुर्वेदामध्ये याला दोष प्रकृती असं म्हटलं जात. दोष प्रकृती म्हणजेच एका व्यक्तीमध्ये वातदोषाचं प्राधान्य असेल, दुसऱ्या व्यक्तीमध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असेल, तिसऱ्या व्यक्तीमध्ये कफदोषाचं प्राधान्य असेल. तर ही जी काही दोषांमधली चढ उतार किंवा दोषांमधली तरतमता आहे, ह्या तरतमतेमुळे त्यांच्या क्रियामध्ये कधीच अडथळा निर्माण होत नाही, हे अगदी प्राकृत असतं. पण जर हे दोष अगदी जास्त प्रमाणात वाढले गेले, जास्त प्रमाणात असंतुलित झाले, तर मात्र ह्या दोषांचं रूपांतर हे दूषितीकरणामध्ये होणार आहे. ह्या दोषामुळे शरीराचं दूषितीकरण होणार आहे आणि यालाच आम्ही आयुर्वेदामध्ये विकृती असं म्हणतो. सो ह्याच विकृतीमुळे पुढे जाऊन नवनवीन अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. मग ह्या प्रकृतीचं आयुर्वेदानुसार चिकित्सेच्या दृष्टीने कसं काय महत्व आहे? तर आयुर्वेदानं या प्रकृतीला चिकित्सेच्या दृष्टीनं खूप असं मोलाचं स्थान दिलं आहे. ते म्हणजे कसं? प्रकृतीनुसार चिकित्सा ठरवली जाते आयुर्वेदामध्ये. ते कसं? जसा रुग्ण आला की ती रुग्णाची पहिल्यांदा जी आम्ही परीक्षा करतो ती म्हणजे प्रकृती परीक्षा. एकदा का रुग्णाची आम्ही प्रकृती परीक्षा केली तर त्या रुग्णाची असणारी प्रकृती आम्हाला समजते. प्रकृती समजली की त्याच्यामध्ये असणारी विकृती समजते. विकृती म्हणजे काय? कोणते दोष हे असंतुलित झालेले आहेत, कोणते दोष हे दूषित झालेले आहेत आणि त्या दोषामुळे त्याला कोणत्या समस्या जाणवत आहेत. एकदा प्रकृती परीक्षण झालं की मग प्रकृती परीक्षणानुसार व्यक्तीमध्ये आयुर्वेदानुसार चिकित्सा ही वेगळी वेगळी दिली जाते. सो त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही ज्या काही पंचकर्म थेरपीज करतो, म्हणजे अभ्यंग असेल, अभ्यंग ज्याला बॉडी मसाज म्हणतात, आणि त्या अभ्यंगासाठी जे आम्ही तेल वापरतो, त्या तेलाचे गुण हे अगदी उष्ण असेल किंवा तीक्ष्ण असतील, तर ते तिन्ही प्रकारच्या प्रकृतीमध्ये आम्ही सेम तेल वापरू नाही शकत. का? तर उदाहरण म्हणजे वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे ज्याचे वाताचे गुण जास्त आहेत, म्हणजे ज्याच्या शरीराचे मूळ गुण हे वाताचे आहेत. वातदोषाचे म्हणजेच वृक्षगुण असतील, शीत असेल, लघु असेल, तर त्याला आम्ही जे तेल वापरतो त्या तेलाचे गुण हे उष्ण तीक्ष्ण असतील तर त्याच्यामुळे त्याचा शीतगुण कमी होणार आहे, त्याच्या बॉडीतली वृक्षता कमी होणार आहे तेलामुळे आणि तिथं स्निग्धता वाढवली जाणार आहे. त्याच्यानंतर जे आम्ही स्वेदन देतो त्याला, म्हणजे जे स्टीम बात असते, त्याच्यामुळे त्या तेलाचं ऍब्झॉर्प्शन म्हणतो किंवा जो तेल जे चांगल्या प्रकारे शोषलं जाणार आहे बॉडीमध्ये. ही क्रिया आम्ही वातप्रधान प्रकृतीमध्ये केली, म्हणजे अभ्यंग आणि मसाज दिला तर त्याला फार चांगल्या रीतीनं बरं वाटणार आहे. पण तेच तेल आम्ही पित्तप्रधान व्यक्तीला वापरलं तर तिथे काय होईल? तर त्याच्या त्या व्यक्तीचे मूळ गुण हे उष्ण आणि तीक्ष्ण असणार आहेत. परत आम्ही जे तेल वापरत आहेत त्या तेलाचे गुणसुद्धा उष्ण तीक्ष्ण आहेत. त्याच्यानंतर मसाज झाल्यानंतर आम्ही जे त्याला स्वेदन देणार आहे त्याच्यामुळं परत त्याच्या शरीराचे उष्ण तीक्ष्ण गुण वाढवले जाणार आहेत. आणि मग याचे दुष्परिणाम म्हणून त्याच्या शरीरावर रॅशेस येण्याची शक्यता आहे. तर आम्ही व्यक्ती व्यक्तीमध्ये चिकित्सा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची निवडतो आपल्या प्रकृतीनुसार, म्हणजेच आपल्या मूळ स्वभावानुसार. सो ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे औषध सेवन. म्हणजे जे काही आम्ही आयुर्वेदानुसार औषध निवड करतो किंवा औषधं दिली जातात ती सुद्धा प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात. त्याचं उदाहरण म्हणजे कफप्रधान व्यक्ती आहे. कफप्रधान म्हणजे ज्याच्यामध्ये कफाचे गुण जास्त आहेत, म्हणजे स्निग्ध गुण असेल, श्लक्ष्ण गुण असेल, गुरुगुण असेल, हे गुणांचं प्राधान्य जास्त आहे एका व्यक्तीमध्ये. त्याला आम्ही अगदी उष्ण तीक्ष्ण गुणयुक्त म्हणजेच फार मसाल्यांचे पदार्थ असतील किंवा तिखट पदार्थ असतील याचं सेवन करायला दिलं, पण त्या गोष्टीचा त्याच्या शरीरावर फार असा काही फरक जाणवणार नाही. का म्हणजे त्याच्या शरीराचे गुण हे स्निग्ध आणि शीत आहेत जे त्या दिलेल्या बाहेरून दिलेल्या गुणांना कमी करतील. पण हेच उष्ण तीक्ष्ण गुणांचं सेवन पित्तप्रधान प्रकृतीनं केलं तर त्याला मात्र त्याचा त्रास होणार आहे. का म्हणजे त्याच्या शरीराचे गुण हे उष्ण तीक्ष्ण आहेत, मग त्याला पोटात मध्ये दाह होणे, पोटामध्ये जळजळ होणे ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जाणे. म्हणून प्रकृतीनुसार हा आपल्या औषधांचं सेवन किंवा औषधांची निवड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ठरते. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रकृतीनुसार आपण आपला आहार आणि आपला विहार. सो आहार म्हणजे काय, आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. आणि विहार म्हणजे प्रकृतीनुसार आपली दैनंदिन जीवनशैली ही कशी असली पाहिजे हे सुद्धा आपण प्रकृतीनुसार ठरवू शकतो. सो त्याचे उदाहरण म्हणजे वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये वाताचे गुण जास्त असणार आहेत. परत त्यानं वात वाढवणारेच पदार्थ खाल्ले गेले. वात वाढवणारे पदार्थ म्हणजे कुठले, वृक्षगुण. सो फक्त कडधान्यांचंच रोज सेवन करत असेल, फक्त चिरमुऱ्याचा चिवडा जो रोज त्याच्या आहारात असेल, आणि शिवाय त्याचा विहार, विहार म्हणजे त्याची दैनंदिन जीवनशैली, फार कष्टाचं असं काम करत असेल, शरीराला कधीही विश्रांती देत नसेल, रात्रीचं जागरण फार करत असेल, तर त्याचा हा विहार किंवा त्याची ही दैनंदिन जीवनशैली सुद्धा त्याचा वात वाढवणार आहे. त्याचा आहार सुद्धा त्याचा वातदोष वाढवत आहे, त्याची दैनंदिन जीवनशैली सुद्धा त्याचा वात वाढत आहे. मग हा वात जाणार आहे असंतुलित अवस्थेत, म्हणजे ह्या वाताचं दूषितीकरण होणार आहे. आणि या वाताच्या दूषितीकरणामुळे त्याला मग नवनवीन अशा रोगांना सामोरं जावं लागणार. म्हणून प्रकृतीनुसार आपला आहार आणि आपली दैनंदिन जीवनशैली ही असली पाहिजे. दुसरं उदाहरण म्हणजे पित्तप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे, ज्याचा शरीराचे गुण उष्ण तीक्ष्ण आहेत आपण बघितलंच, आणि शिवाय परत हाच व्यक्ती मसाल्याच्या पदार्थांचे फार सेवन करत असेल, फार तिखटाचं सेवन करत असेल, तर नक्कीच त्याचा पित्त दोष जो आहे तो विकृत अवस्थेत जाणार आहे, असंतुलित होणार आहे, आणि त्याच्यामुळे मग त्याला अपचन, जास्त पित्ताचा त्रास जाणवणे ह्या सगळ्या समस्या जाणवणार आहेत. कफदोष प्रधान व्यक्ती असेल, म्हणजेच त्याचे कफाचे गुण जास्त असणार आहेत, त्याच्या शरीराचे गुण हे स्निग्ध असणार आहेत, शीत असणार आहेत, गुरु असणार आहेत, आणि परत कफदोष वाढवणारेच आहार म्हणजेच फार मांसाहार सेवन करत असेल किंवा मधुर रसाचे जास्त सेवन करत असेल, दूध आणि दुधाच्या पदार्थांचे सेवन जास्त करत असेल, तर नक्कीच त्याचा कफदोष हा विकृत अवस्थेत जाणार, आणि त्याच्यामुळे मग नवनवीन रोग लाईक लठ्ठपणा म्हणजे स्थौल्यता असेल किंवा मधुमेह असेल अशा नवनवीन रोगांना त्याला आमंत्रण दिलं जाईल. तर आहे ना आयुर्वेदामध्ये जादू. हो, खरंच आपल्या आयुर्वेदामध्ये खरीच खूप मोठी अशी जादू आहे ज्याची या प्रकृतीबद्दल, या आपल्या शरीराच्या मूळ स्वभावाबद्दल आपण कधीच विचार केला नाही. कधीतरी आपण आपल्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचा विचार केला नाही. तर आयुर्वेदानुसार एकदा का प्रकृती परीक्षण झालं तर नक्कीच आपण आपली प्रकृती जाणून घेऊ शकतो, आणि या प्रकृतीनुसार आपण आपला आहार आणि आपला विहार म्हणजेच आपली दैनंदिन जीवनशैली आचरणात आणली तर नक्कीच आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करू शकतो. आणि हेच आमच्या आयुर्वेदाचं ब्रीद वाक्य आहे, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार पर्शनम. म्हणजेच आरोग्याचं रक्षण करणं आणि येणाऱ्या रोगांचं निर्मूलन करणं हे आम्ही प्रकृती परीक्षणा करून साध्य करू शकतो. सो याच प्रकृती परीक्षणासाठी तुम्ही आमच्या केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल शापूर इथे भेट देऊ शकता. इथे तुमच्या प्रकृतीचं परीक्षण केलं जाईल. प्रकृतीनुसार तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे, शिवाय तुमची दैनंदिन जीवनशैली कशी असली पाहिजे याचे सल्ले दिले जातील. त्याबरोबरच आमच्या आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पंचकर्म चिकित्सा आहे, रसायन चिकित्सा आहे, शिवाय अशा विविध प्रकारच्या आयुर्वेद चिकित्सा आमच्या हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात ज्या तुमच्या आरोग्याचं रक्षण करतील शिवाय तुमच्या येणाऱ्या रोगांचंही निर्मूलन करतील. तर आरोग्याचं रक्षण ही जी काही गुरुकिल्ली आहे ती फक्त आणि फक्त आमच्या आयुर्वेदाकडेच आहे. सो जरूर तुम्ही केली श्री बीएम कंकणवाडी आयुर्वेद हॉस्पिटलला भेट द्या आणि तुमच्या प्रकृतीचं परीक्षण करून द्या. प्रकृतीनुसार तुमचं आचरण तुमची दैनंदिन कशी असली पाहिजे याचे सल्ले घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन एका नवीन आयुर्वेद चर्चेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.
0: आतापर्यंत आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकला. ही होती केली वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
3: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
3: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
4: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್, ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2 BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ, ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್, ರೈಲು, ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು 2-wheeler ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ, G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, 9th Cross, ಭಾಗ್ಯನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-406-9685, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760-477-279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಶ್ರವಣದಾನ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಬಾಳಲ್ಲಿ ಹೊಸ ಬೆಳಕು. KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ಕೇಳದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಅವಕಾಶವನ್ನು ತಂದಿದೆ. ಉಚಿತ ಕಾಕ್ಲಿಯರ್ ಇಂಪ್ಲಾಂಟ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಯೋಜನೆ. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಯಡಿ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಮೊದಲ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆ. ಈಗಾಗಲೇ 35 ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಕೊರತೆ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಯಾಗದಿರಲಿ. ನಮ್ಮ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ ನಿಮ್ಮ ಮಗುವು ಕೇಳುವಂತೆ, ಮಾತನಾಡುವಂತೆ ಮತ್ತು ಬೆಳೆಯುವಂತೆ ಮಾಡಲು ಸದಾ ಸಿದ್ಧ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಮಗುವಿನ ವಯಸ್ಸು 3 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಇರಬೇಕು, ತೀವ್ರವಾದ ಶ್ರವಣ ದೋಷ ಇರಬೇಕು, ಶ್ರವಣ ಸಾಧನಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಾಗದಿದ್ದಾಗ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಮಗು ದೈಹಿಕವಾಗಿ ಸದೃಢವಾಗಿರಬೇಕು. ಲಾಭಗಳು: ಮಗುವಿಗೆ ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಮರಳಿ ಸಿಗುತ್ತದೆ, ಮಾತು ಮತ್ತು ಭಾಷೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಸುಲಭವಾಗುತ್ತದೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮಗು ಮುನ್ನಡೆಯಲು ಸಹಕಾರಿ, ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ದಾರಿ ತೆರೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶದ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಉಚಿತ ತಪಾಸಣೆಗಾಗಿ ಇಂದೇ ನೋಂದಾಯಿಸಿ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ಬೆಳಗಾವಿ. ENT OPD ಸಂಖ್ಯೆ 16.
5: ಹಣಕಾಸು ಸೇವೆಗಳ ಇಲಾಖೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ, ಆರ್ಥಿಕ ಇಲಾಖೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ, ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್, ಬೆಳಗಾವಿ, ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ಗಳು, ನಗರಸಭೆ, ಪುರಸಭೆ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಹಣಕಾಸು ಸೇರ್ಪಡೆ ಪರಿಪೂರ್ಣತೆ ಅಭಿಯಾನ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ May 31 ಮರು ನವೀಕರಣವಾಗಲು ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ₹456 ಪ್ರೀಮಿಯಂ ಮೊತ್ತವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ.
6: ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜನ್ಧನ್ ಯೋಜನೆ, ಯಾವುದೇ ಶುಲ್ಕವಿಲ್ಲದೆ ಶೂನ್ಯ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜನ್ಧನ್ ಯೋಜನೆ ಖಾತೆ ತೆರೆಯಬಹುದು. ಮತ್ತು 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯವರೆಗೆ ಅಪಘಾತ ವಿಮೆಯೊಂದಿಗೆ ಉಚಿತ ಡೆಬಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
5: ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜೀವನ್ ಜ್ಯೋತಿ ಭೀಮಾ ಯೋಜನೆ ವಾರ್ಷಿಕ ಕೇವಲ 436 ರೂಪಾಯಿ ಕಂತು ಪಾವತಿಸಿ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ಜೀವ ವಿಮಾ ರಕ್ಷಣೆ ಪಡೆಯಲು ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜೀವನ್ ಜ್ಯೋತಿ ಭೀಮಾ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನೋಂದಣಿ ಮಾಡಬಹುದು. ಅರ್ಹತೆ 18 ರಿಂದ 50 ವರ್ಷಗಳು.
6: ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಸುರಕ್ಷಾ ಭೀಮಾ ಯೋಜನೆ ವಾರ್ಷಿಕ ಕೇವಲ 20 ರೂಪಾಯಿ ಕಂತಿನಲ್ಲಿ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ಅಪಘಾತ ವಿಮಾ ರಕ್ಷಣೆ ಪಡೆಯಲು ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಸುರಕ್ಷಾ ಭೀಮಾ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನೋಂದಣಿ ಮಾಡಬಹುದು. ಅರ್ಹತೆ 18 ರಿಂದ 70 ವರ್ಷಗಳು.
5: ಅಟಲ್ ಪಿಂಚಣಿ ಯೋಜನೆ ತಿಂಗಳಿಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿನಿಂದ 5,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ಖಾತರಿಯ ಪಿಂಚಣಿ ಗಳಿಸಲು ಅಟಲ್ ಪಿಂಚಣಿ ಯೋಜನೆಗೆ ಚಂದಾದಾರಿಕೆ ಪಡೆಯಬಹುದು. ಅರ್ಹತೆ 18 ರಿಂದ 40 ವರ್ಷಗಳು.
6: ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜನ್ಧನ್ ಯೋಜನೆ 10 ಅಥವಾ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ತೆರೆಯಲಾದ ಉಳಿತಾಯ ಖಾತೆಗಳಿಗೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜನ್ಧನ್ ಯೋಜನೆ ಖಾತೆಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ನಿಷ್ಕ್ರಿಯ ಖಾತೆಗಳಿಗೆ KYC ನವೀಕರಿಸಿ. ಡಿಜಿಟಲ್ ವಂಚನೆಗಳಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನು ಹೇಗೆ ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಮತ್ತು RBI ಠೇವಣಿಗಳಿಗೆ ವರ್ಗಾಯಿಸಲಾದ ಕ್ಲೈಮ್ ಮಾಡದ ಹಣವನ್ನು ಹೇಗೆ ಪಡೆಯುವುದು ಎಂಬುದನ್ನು ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯಿರಿ.
5: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಸಮೀಪದ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್, ಕರ್ನಾಟಕ ಗ್ರಾಮೀಣ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಯೂನಿಯನ್ ಬ್ಯಾಂಕ್, SBI ಬ್ಯಾಂಕ್ ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ರಾಷ್ಟ್ರೀಕೃತ ಬ್ಯಾಂಕ್ ಜೊತೆಗೆ ಸ್ಮಾಲ್ ಪೇಮೆಂಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್, ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್, ನಗರಸಭೆ, ಪುರಸಭೆ ಮತ್ತು ಸಿಟಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯಿರಿ.
6: ಸಮಯಕ್ಕೆ ಈ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನವೀಕರಣ ಮಾಡಿಸಿ ನಿಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮುಂದುವರೆಸಿ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या युवा शक्तीमध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण रितू रगडे हिला ऐकणार आहोत, जी राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये MSc मध्ये शिकत आहे। तिच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या काही गोष्टी ऐकणार आहोत, तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते। तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू।
1: मृत्यू सही न डरले मणिधर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जी भशीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा। मृत्यू समोर असतानाही जे घाबरले नाहीत, ज्यांचे डोळे फोडले गेले, ज्यांची जीभ कापली गेली, आणि हे सर्व ज्यांनी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्य रक्षणार्थ केलं, असा तो माझ्या शिवरायांचा छावा शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले। श्रोते हो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज मी ऋतू स्वतःला खूप नशीबवान व सन्मानित समजते की मला तुमच्या समोर माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली। मी राणी चेन्नम्मा विद्यापीठामध्ये गणित या विषयात माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत आहे। मित्र हो, मी मराठा असूनही छत्रपती शिवरायांची वारस असूनही विचारांनी अजूनही मागासलेली होते, कारण मराठी साम्राज्याच्या इतिहासाबद्दल मला थोडंच काही माहीत होतं। पण नशिबाने यावर्षी मी मराठी या विषयाची OEC विषय म्हणून निवड केली, आणि या योगेस वसंत कानेटकर यांच्या इथे ओशाळला मृत्यू या संभाजी महाराजांवर आधारित नाटकाचा अभ्यास करण्याची, हे नाटक पाहण्याची संधी मला मिळाली। आणि त्यात आणखीन भर म्हणजे याच वर्षी सिनेमागृहात आलेला छावा हा सिनेमा। प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर मॅडम या राणी चेन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख आहेत, याच आमच्या मराठी प्राध्यापिका होय। मॅडम विभागाच्या प्रमुख असूनही एकही दिवस त्यांनी क्लास चुकविला नाही। RCU चा मराठी विभाग आता RPD कॉलेजमध्ये स्थलांतरित केला गेला आहे, तरी सुद्धा मॅडम फक्त आमच्या 10 जणांसाठी तेथून विश्वविद्यालयाची वाट गाठत असत। एखादा OEC विषय कमीत कमी 15 जणांनी घेतला पाहिजे तरच तो चालतो, नाहीतर मग विद्यार्थ्यांना दुसरा विषय निवडावा लागतो। पण मॅडमनी फक्त आमच्या 10 जणांसाठी का होईना मराठी OEC घेतला। खरंच मॅडम तुमचे खूप खूप आभार। आमच्या वर्गात आम्ही फक्त 10 जणच असल्यामुळे मी सर्वांची ओळख करून घेऊ शकले। मॅडमनी आम्हाला फक्त हे नाटकच शिकविले नाही, तर सुरुवात मॅडमनी नाटकाच्या इतिहासापासून केली। नाटक हा वाङ्मय प्रकार कसा अस्तित्वात आला, नाटकाची वैशिष्ट्ये कोणती, नाटकाचे साहित्यिक घटक कोणते, तांत्रिक आणि कलात्मक घटक कोणते, इत्यादी सर्व त्यांनी आम्हाला सांगितले। या नाटकाची सुरुवात मोगल छावणीतून होते। अतिशय क्रूर पण नेहमी अल्लाची भीती असणारा औरंगजेब आपल्याला दिसतो। त्याला नेहमी अल्लाची भीती वाटायची, म्हणून तो नेहमी धार्मिक कार्य करायचा, आणि त्याला वाटायचे की धार्मिक कार्य केल्यानंतर, दानधर्म केल्यानंतर आपली पापे धुतली जातील। तो टोप्या शिवायचा, कुराण शरीफच्या हस्तलिखित प्रती विकून त्यातून आलेल्या पैशातून दानधर्म करायचा, शिवाय नेहमीच अल्लाच्या नावाचा जप करीत असायचा। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबावर नेहमीच दहशत राहिली होती। मराठे मुठभर सैन्यानिशी हजारोंच्या मोंगल सैन्याला तोंड देतात, ते पाहून त्यांना तो पहाडी चुहे म्हणायचा। छत्रपती संभाजी महाराज हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं, अतिशय पराक्रमी बुद्धिमान, आणि त्यांचे सर्वात मोठे गुण म्हणजे साहस आणि निर्धार। शंभूराजांनी मोंगलांशी निकराच्या झुंजी देऊन त्यांची आक्रमणे परतवून लावली, स्वराज्यातील कारस्थाने हाणून पाडली, फितूर लोकांना कडक शिक्षा केली, आणि हे सर्व त्यांनी फक्त 9 वर्षाच्या अल्पावधीत करून दाखवलं। पण शेवटी मुकर्रब खानाने संगमेश्वरी राजांना ताब्यात घेतलं, त्यांना साखळदंडाने बांधलं, त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र कवी कलश यांना देखील ताब्यात घेण्यात आलं, आणि हे सर्व महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे झालं। महाराजांची आणि कवी कलश यांची धिंड काढण्यात आली, शेवटी बहादूर गडावर राजांना सोडविण्यात आलं आणि त्यांना औरंगजेब समोर पेश करण्यात आलं। संभाजी महाराज आणि बादशाह यांची नजरानजर होते। संभाजीराजे पुढे दिमाखात पावले टाकत येतात, बादशाह सावधपणे 10 हात अंतर ठेवून मागे सरकतो, भान विसरून तो महाराजांना नखशिकांत न्याहाळतो, नकळत गुडघे टेकतो आणि जमिनीला मस्तक लावून नमाज पडू लागतो व प्रार्थना करतो, ला इलाह इल्लिल्लाह मोहम्मदुर रसूलिल्लाह। इतक्यात कवी कलश म्हणतात, महाराज एक दोहा सुनाऊ, तुव तप तेज निहार के तखत तजो अवरंग, तुव तप तेज निहार के तखत तजो अवरंग। औरंगजेब किंचाळत, खामोश। संभाजी महाराज म्हणतात, वा कवीजी वा। औरंगजेब महाराजांना उद्देशून, लेकिन राजे एका गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं, आपली ही शानदार मिरवणूक पाहायला आपले मरहूक पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर त्यावर संभाजी महाराज, चुकता हात शहनशाह चुकता हात या घडीला आबासाहेब जिवंत असते तर कदाचित याही पेक्षा शानदार मिरवणूक काढून त्यांनी खुद्द आपल्याला रायगडावर नेलं असतं. औरंगजेब पिसाळून उठत, संभाजी भूलो मात, तू माझा कैदी आहेस, हुकुम फरमावण्याचा अवकाश तुला कुत्त्याच्या मोतीनं मरावं लागेल. राजा म्हणतात, तू तो एक मूर्ख बालक आलमगीर, तू कुत्त्याची मौत कधी पाहिली आहेस? नाही. कुठून, कशी, केव्हा बघणार? जन्म गेला सगळा विश्वासघातात. औरंगजेब, कुत्त्याची मौत बघायला देखील कुत्त्याच्या इमानीचा अनुभव घ्यावा लागतो आबासाहेबांच्या सारखा. आबासाहेबांची चिता पेटली त्यावेळी त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं वाघ्यानं भर पेटत्या ज्वालेत वाघासारखी झेप घेतली. ती तू पाहतास तर आलमगीर, या दुर्दैवी संभाजीला निदान कुत्त्याच्या मोतीनं मरावं लागेल एवढा मान तू खचित दिला नसतास. औरंगजेब म्हणतो, या बाता बोलायला सोप्या आहेत पण आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवन दान देऊ. आणि विचारतो, बताओ शंभूराजे, इस स्वराज्य का खजिना किधर रखा है? शंभूराजे म्हणतात, हा सह्याद्री, हे स्वराज्य हाच आमचा खजिना आलमगीर. आणि हो, छत्रपती दान घेत नाहीत, दान देतात. मराठे हाक घालून भीक घालतात तुझ्या सरक्यांना, आम्ही घेत नाही. घेऊ मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर. हे ऐकून औरंगजेब म्हणतो, ऐ परवरदिगार, ऐ खुदा मालिक, क्यो ऐसा एक पुत्र हमें नहीं दिया? महाराज म्हणाले, वयोवृद्ध बापाला कैदेत ठेवलं, मक्केच्या यात्रेकरूंच सोंग सजवीत भावंडांना विश्वासघातानं मारणारा तू, स्वतःच्या पोरांची कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा जन्माला येईल संभाजी राजा? संभाजी राजा जन्माला येईल तो फक्त मासाहेबांच्या कुशीत आणि स्वराज्याच्या उशीतच. तदनंतर औरंगजेब दुसरा प्रश्न विचारतो, म्हणतो, 8 वर्ष तुम्ही आमच्याशी झुंज देत आहात, हमारा कयास है? आमचे कोणी सरदार या शहजादे तुम्हाला फितूर असले पाहिजे, त्या फितुरांची नावे पेश करा. राजा म्हणतात, बादशाह सलामत, छत्रपतींच्या दौलतीला फितुरांची कीड लागली असली तरी गेली 8 वर्षे आम्ही मोगल सत्तेशी टक्कर देतो आहोत ती आमच्या आबासाहेबांच्या पुण्याईवर आणि या मनगटाच्या बळावर. मोगल सरदाराच्या फितुरीवर नाही की कोणा मामुली शहजाद्याच्या विश्वासघातावर नाही. बादशाह कडाडत म्हणतो, खामोश, आणि संतापाने घुमसत असदला म्हणतो, या जहन्नमीच्या डोळ्यात तापलेली सळई फिरवा, त्याची मगनूर जीभ काटा, त्याचे हात पाय तोडा, चामडी सोला. याद रखना, हा जहन्नमी सीधेपणानं मरता कामा नये, तो ओरडला पाहिजे, किंचाळला पाहिजे, विवळला पाहिजे आणि सरपटत सरपटत आम्हाला शरण आला पाहिजे. त्यावर संभाजीराजे म्हणतात, नैनम छिंदंती शस्त्रानी, नैनम छिंदंती शस्त्रानी, नैनम दहती पावकः, नैनम दहती पावकः. आलमगीर, छाटशील तू हे हात पाय, भाजशील तू हा उभा देह, पण हे हात पाय म्हणजे मी नव्हे की हा देह म्हणजे मी नव्हे. औरंग्या, वाऱ्यावर समशेर चालवून वादळाचा शिरच्छेद होत नाही की पाण्याला पेटते पलीते लावून समुद्राची साल सोलता येत नाही. वेदनांची आणि यातनांची भीती कोणाला दाखवतोस? या शिवपुत्र संभाजीला. बादशाह सलामत, माझ्यातला अनादि अनंत मी तर कधीचा स्वतंत्र आहे, मुक्त आहे. लेकिन याद रखना पागल, मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो राजे घडवणारी मराठ्यांची रयत अजून जिंदी आहे. आलमगीर, 8 वर्षाच्या मुकाबल्यात मराठ्यांचा राजा लढतो कसा ते तू पाहिलंस. आता मराठ्यांचा राजा हिंदवी स्वराज्यासाठी मरतो कसा ते तुला दाखवू. महाराजांचे खूप हाल केले जातात, त्यांचे डोळे काढले जातात, अन्न तोडले जाते, चामडी पलीते लावून सोडली जाते, पण महाराज ओरडत नाहीत, विवळत नाहीत आणि निर्भयपणे मृत्यूला कवटाळतात. आणि हे सर्व कशासाठी? फक्त तुमच्या माझ्यासाठी, आपली पिढी मानानं स्वाभिमानानं फिरावी यासाठी. राजाना धर्म परिवर्तन करण्यास सांगितलं जातं. राजे औरंगासमोर झुकले नाहीत का? अरे झुकले असते, वाकले असते तर ऐशोआरामात जगले असते. सोसलं कुणासाठी? तर स्वराज्यासाठी, मराठी साम्राज्यासाठी, आया बहिणींसाठी. केवळ बलिदान दिलंय तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि यामुळेच मराठ्यांचा हा लाडका राजा शिवपुत्र संभाजी मराठ्यांच्या इतिहासात अमर झाला आहे. आणि तो संभाजी राजा पिढ्या पिढ्यांना प्रेरणा देतोय. म्हणूनच आपण साजरा करतो बलिदान मास. पण मित्रांनो, याच बरोबर आपण विचार केला पाहिजे की आपण छत्रपती संभाजी राजांचे गुण आत्मसात करतोय का, की केवळ औपचारिकता म्हणून बलिदान मास साजरा करतोय. बलिदान मास पाळणार असाल तर खुशाल पाळा, पण कशासाठी? राजाने स्वराज्यासाठी सहन केलेल्या यातनांची थोडी का होईना अनुभूती व्हावी म्हणून, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या आत्मबलिदानाचा विसर पडू नये म्हणून. बलिदान मास पाळा राजांसारखे साहसी, निडर आणि पराक्रमी होण्यासाठी. आणि कितीही संकटे तुमच्या समोर आली तरी त्या संकटांसमोर तुम्ही झुकणार नाही. शेवटी चार शब्द राजांसाठी, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं। अरे महाराजांचं नाव घे आणि डोळं झाक, अरे महाराजांचं नाव घे आणि डोळं झाक, आणि तुझ्या समोर आलेली संकट तोडून टाक, आणि तुझ्या समोर आलेली संकट तोडून टाक। धन्यवाद।
0: हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रितू रगडे हिला ऐकत होतो, जी MSc मध्ये शिकत आहे, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे। संभाजीराजांबद्दलचं खूप छान असं वर्णन तिनं केलेलं आहे, त्यांच्याशी निगडीत ज्या गोष्टी होत्या त्या तुम्ही तिच्याकडून ऐकलेल्या आहेत आजच्या भागामध्ये। कसा होता आजचा एपिसोड मला जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904। मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू। नमस्कार।

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा, आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या.

0: Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312 47 377.
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद. नमस्कार.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: केली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल: सिव्हिल इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. पीजी कोर्सेस अवेलेबल: मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकॉग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अ मॉडेल इंजिनियरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज: 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮುಲಾಮುಲಿಂಚ್ಯಾ ಶಾಳೆಮಧ್ಯೆ 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID size 4 फोटो, Stamp size 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नवा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: ಬೇಗಾವಚ नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 8660335218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a model engineering college. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies in including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 948304779 or visit www.klecet.edu.in.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत हृदया संबंधित होणारे आजार कोणते आहेत आणि त्यावरती उपचार काय आहेत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू, डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिन KLE जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव येथे. त्यांना आपण ऐकणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: आज आपण वाढतं जे प्रमाण आहे हार्ट अटॅकचं त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर सुरुवातीला हे विचारेन की हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय होतं.
1: हार्ट अटॅक ही एक लूज टर्म अशी आपण वापरतोय. क्लासिकली हार्ट अटॅक म्हणजे मायकार्डियल इन्फॅक्शन. मायकार्डियल इन्फॅक्शन म्हणजे जसे आपल्या बाकीच्या अवयवांना रक्तवाहिनी असतात तशा आपल्या हार्टला सुद्धा रक्तवाहिनी असतात. त्याला आम्ही करोनरी आर्टरी म्हणतो. आणि त्या करोनरी आर्टरीमधनं रक्त जातंय हृदयाला आणि त्याचं फंक्शनिंग होतंय. ह्या रक्तवाहिनींमध्ये जर काही अडचण आली, ब्लॉकेज झाला, आपल्या तीन मेन वाहिनी असतात, त्या तीन वाहिनींमध्ये जेव्हा ब्लॉकेड येतोय त्या ब्लॉकेड आला की पुढे हृदयाला रक्त जात नाही किंवा पोहोचत नाही. त्यामुळे तो जो भाग असतोय हृदयाचा जिकडे रक्त जात नाही पोहोचत नाही तो भाग आपला इन्फॅक्ट होतोय किंवा त्याचा तो भाग मरतोय. त्यामुळे त्या हार्टचं जे नॉर्मल बीट असते किंवा फंक्शन असते ती कमी होते. आणि जेव्हा हे सगळं होतंय त्यावेळेला जेव्हा हार्ट स्टॉप होतोय, हार्ट कसं आहे, हा बॉडीचा पंप आहे, त्यामुळे जेव्हा हार्ट स्टॉप होतोय काम करायचं तेव्हा मेंदूला किंवा बाकीच्या अवयवांना रक्त जात, याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आणि ज्यावेळेला छातीत दुखत असते त्यावेळेला हार्टला रक्त पोहोचत नसल्यामुळे ती हार्टची एक रिॲक्शन असते टू इश्चिमिया आणि त्या इश्चिमियामुळे आपल्याला दुखणं होते.
0: मग याची प्रमुख काय कारण असतात की ज्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो.
1: हार्ट अटॅकची कारण जेव्हा आपण सांगतो त्याच्यात आपण मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल. मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. नॉन मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपलं काही कंट्रोल नाहीये, फक्त आपण थोडंफार त्याचे जे तीव्रता आहे ती कमी करू शकतो. तर नॉन मॉडिफायबल मध्ये जीन्स असतील, म्हणजे आपले जे अनुवंशिक आपले जे जीनेटिक कॉम्पोजिशन आहे ते त्याच्यात आपल्याला काहीच करता येत नाही, ते आपली देन असते आई वडिलांकडून, असे नॉन मॉडिफायबल असतात. खरं मॉडिफाय थोडे आजार असतात जसे की हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्त दाब असून दे किंवा मधुमेह असून दे किंवा जे चरबीचं प्रमाण जास्त असेल, लिपिड आपण जे कोलेस्ट्रॉल म्हणतो, ह्या गोष्टी जर जास्त असतील तरी हार्ट अटॅकची हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतात. नंतर दारू, सिगरेट हे जे आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यात आम्ही कमी करून आपला रिस्क कमी करू शकतो, हे पण रिस्क फॅक्टर्स आहेत हार्ट अटॅकसाठी. त्या व्यतिरिक्त स्ट्रेस, सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे आजकाल आपली जी लाईफस्टाईल आहे ती जास्तीत जास्त बसून असते, आपण ऍक्टिव्हिटी आपली कमी झालेली आहे, हे सुद्धा आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. या व्यतिरिक्त झोप कमी होणे, खूप वेळा आपल्या रात्री आपण रील बघत बसतो, टीव्ही बघत बसतो, नेटफ्लिक्सवरती सिरीज बघत बसतो, ह्यामध्ये आपल्या बॉडीला जी रेस्ट घ्यायचा जो टाइम असतोय म्हणजे झोपेचा जो टाइम असतोय तो रेस्ट घ्यायचा टाइम असतोय तो टाइम आपला कॉम्प्रोमाइज होतोय. त्यामुळे बॉडीची जी रेस्ट असते ती पूर्ण होत नाही, त्यामुळे हार्ट अटॅक्स येण्या झोपेमुळे सुद्धा किंवा झोपेच्या डिस्टर्बन्समुळे सुद्धा हार्ट अटॅक होण्याची शक्यता वाढते.
0: म्हणजे अशी सगळी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. मग अशी काही सिम्पटम्स आपण सांगू शकू का की ज्याच्यामुळे आपल्याला थोडा अंदाज येईल की हार्ट अटॅकची ही लक्षणं आहेत?
1: साधारणपणे हार्ट अटॅक येण्याच्या थोड्या दिवसा आधीपासून आपल्याला हे सिम्पटम्स जाणवतात. म्हणजे कधी कधी छातीमध्ये दुखणे, असं चुरचुरल्यासारखं दुखतंय आणि छातीत दुखणे आणि ते दुखणं जे असते त्याला रेफर्ड पेन पण असतं, म्हणजे ते दुखणं जे असते ते दुसरीकडे पण जाते, जे साधारणपणे आपल्या डाव्या हाताच्या किरंगळीकडे, आणखी आपले जे हा जबडा असतोय त्या जबड्याकडे आणि डाव्या हाताला. छातीत तर असतंच डाव्या साईड बाजूला दुखणं, खरं त्याच्याबरोबरच ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जर दुखणं असेल तर साधारणपणे ते हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असे आपण म्हणतो. त्या व्यतिरिक्त जेव्हा घाम येतोय खूप असा दगदगून घाम येतोय आणि धाप लागते, म्हणजे शॉर्ट डिस्टन्सेसला सुद्धा आपण जे पहिलं व्यायाम करू शकत होतो किंवा आपण जी चालू शकत होतो पळू शकत होतो हे सगळं आपल्याला करता येत नाही, त्यामुळे आपल्याला ह्याला आपण डिस्नियन एक्झर्शन म्हणतो, म्हणजे धाप लागते. त्या व्यतिरिक्त छातीत धडधड होते, म्हणजे हार्टबीट जास्त होते, हे सगळे सिम्पटम्स हार्ट अटॅकचे आहेत. त्या व्यक्तीला जेव्हा शुगर बीपी जास्त होते तेव्हा जरा चिडचिड होते, डोकं दुखतंय, हे सगळे सिम्पटम्स सुद्धा असू शकतात.
0: मग एवढ्या सगळ्या लक्षणामध्ये कधीतरी आपण बघतो म्हणजे हार्ट अटॅक आला अचानक, म्हणजे पेशंट जात सुद्धा म्हणजे या लेवलची तीव्रता असते, तर हे कसं काय असतं?
1: त्याला सडन कार्डियक डेथ म्हणतात. प्रत्येक सडन कार्डियक डेथ ही हार्ट अटॅकमुळे होत नाही. हार्ट मध्ये कसं असते की तीन वेगळे सिस्टम असतात. एक तरी जसे इलेक्ट्रिकल सर्किट असतात आपले, तशी इलेक्ट्रिकल सिस्टम किंवा कंडक्शन सिस्टम असते हार्टची. त्यामध्ये जर काही रेट कमी जास्त झाला, त्याला आम्ही अरिदमिया म्हणतो, रेट जर कमी काही जास्त झाला तर सडनली डेथ होऊ शकते किंवा माणूस कोलॅप्स होऊ शकतो. दुसरं जसं मी सांगितलं रक्तवाहिनी, जेव्हा रक्त कमी पडतंय तेव्हा त्याला आपण मायकार्डियल इन्फॅक्शन म्हणतो. त्यामध्ये रक्त कमी होऊन ब्लॉकेजमुळे माणूस खूप मोठा जर प्रमाणात ब्लॉकेज असेल तर त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक असं म्हणतो आपण. त्यामुळे सुद्धा माणूस कोलॅप्सून मरू शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा मसल जो असतो हार्टचा, म्हणजे हार्टचे जे हे असतात आपले स्नायू असतात किंवा मसल म्हणतो आपण, ते मसल जरी समजा डेथ व्हायला लागली किंवा त्याच्यात सूज आली, कित्येक कारणामुळे सूज येते, अल्कोहोलमुळे येऊ शकते किंवा ड्रग्जमुळे होऊ शकते, त्याला आपण कार्डिओमायोपॅथी म्हणतो. त्या मसल मध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तरी सडनली डेथ होऊ शकते. ही वेगळी वेगळी कारणं आहेत कोलॅप्स होण्यासाठी. सगळे लोक जे सडनली पडून मरतायत किंवा हे होत आहेत ते सगळे फक्त हार्ट अटॅकमुळे नव्हे तर ह्या हार्टचे वेगळ्या वेगळ्या विकारांमुळे सुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते.
0: मग हे जे आपल्याला हार्ट अटॅक येतात किंवा आता आपण म्हणतो ना की म्हणजे कमी एज मध्ये, म्हणजे आता यंग जनरेशन मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय, तर ह्याची काय स्पेशल अशी कारणं आहेत का?
1: हार्ट अटॅकचं प्रमाण यंग ह्याच्यामध्ये वाढलेलं आहे कारण आपलं लाईफस्टाईल खूप बदललेलं आहे. आता तुम्हीच जर बघितलं असेल तर आपल्या लहानपणी किंवा आपल्या जेव्हा आपण कॉलेजला वगैरे जात होतो तेव्हा आपलं जे खाणं होतं ते सहसा घरचं खाणं असायचं, जे आपली भाकरी भात असेल वगैरे. आजकालची पिढी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात खूपसे प्रोसेस्ड फूड किंवा रेडी फास्ट फूड जे म्हणतात खूप जास्त प्रमाणात आहे. आणि ह्यामध्ये तेल जे वापरलं जातंय किंवा ह्यामध्ये स्पायसेस जे वापरले जातात, कुठलेही जे फूड आयटम्स वापरले जातात ते सगळे खूपसे फॅटी असतात आणि त्याच्यात काही क्वालिटीचे चेक्स नसतात, नंबर एक. नंबर दोन, झोप जी आहे झोप पूर्ण होत नाही. खूप रात्रभर काम तर करतात नाहीतर आपले रील्स बघत असतात किंवा काही, त्यामुळे झोप अपुरी होते आणि ही अपुरी झोप हा खूप मोठा फॅक्टर आहे ह्या हार्ट डिसीज मध्ये. तिसरी, खूपशी सवयी आजकाल खूप जास्त प्रमाणात आहे, जसं स्मोकिंग, अल्कोहोल लिमिटच्या बाहेर व्हायला लागले, म्हणजे इझी ऍक्सेस आहे. पूर्वी असं गल्लोगल्लीमध्ये असे ऍक्सेस नसायचं, आता तुम्ही बघितलं तर पब्स, बार, सिगरेट आणि खूप लहान वयात एक्सपोजर झाल्यामुळे ह्या मुलांना खूप लगेच ह्या सवयी लागायला लागल्या. स्ट्रेस खूप आहे, खूपशा गोष्टी फ्रस्ट्रेशन वगैरे सहन करायची अजिबात क्षमता नाही आहे, त्यामुळे स्ट्रेस खूपच जास्त आताच्या पिढीमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे जी कुशनिंग असते, जी रिलेशनशिपची कुशनिंग असते, जी मित्र असतात किंवा आई वडिलांचा सपोर्ट असतोय किंवा घरात बायकोचा असून दे नवऱ्याचा असून दे हे सपोर्ट असतोय, तो सपोर्ट सुद्धा मिसिंग आहे. त्यामुळे सोशल इंटरॅक्शन आपले जास्तीत जास्त मोबाईल वरती व्हायला लागलेत आणि ऍक्च्युअल जीवनामध्ये कमी व्हायला लागलेत. त्यामुळे हे इमोशनल आणि सोशल कुशन जे पूर्वी होते ते सुद्धा कमी झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी एकदम आल्यामुळे प्रमाण कदाचित वाढलेलं आहे. पूर्वी सुद्धा डेथ व्हायची, आपल्याकडे सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे कळत नव्हतं की डेथ व्हायले वगैरे, तर ह्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये आलेल्या आहेत.
0: काही केसेस अशाही आहेत सर, म्हणजे जसं आम्ही न्यूज वरती बघतो वाचतो त्यामध्ये दाखवलं जातं की म्हणजे कुठलंही बॅड हॅबिट्स नाही आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल आहे त्यांची, एक्सरसाइज वगैरे जे काही असेल त्यांचं रुटीन व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा त्यांना हार्ट अटॅक येतो आणि मग म्हणजे त्यांना वाचवूही शकत नाहीत इथपर्यंत असतं ते. मग
1: आता मी तुम्हाला जसं पहिल्यांदा म्हटलं की नॉन मॉडिफायबल थोड्या गोष्टी असतात जे अनुवंशिक असतात, त्याच्यात थोडे आजार जसे की अरिथमियाज असतील किंवा म्हणजे हार्ट रेटचे जे रिदम असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल कंडक्शन सिस्टम मध्ये, किंवा मसलला जर सूज असेल त्याला आपण जसे की हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह हार्ट डिसीज म्हणतो, कार्डिओमायोपॅथी, त्याच्यात सुद्धा सडन कार्डियक डेथ होऊ शकते. ह्याच्यात कधी कधी फॅमिली, आता HOCM जे आपण म्हणतो त्यामध्ये फॅमिली हिस्ट्री असते, म्हणजे साधारणपणे कोणीतरी घरात तरुण पयात गेलेलं असतं किंवा अशी काही फॅमिली हिस्ट्री पण असते, तर अनुवंशिक गोष्टी पण असतात. त्यामुळे एक्झॅक्ट पिनपॉइंट करणे की कारण काय आहे डेथचं, फक्त हार्ट अटॅकच आहे काय दुसरं काही कारण आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही खूपशा केसेसमध्ये, अनलेस वी डू अ पोस्टमार्टम. त्यामुळे सगळ्याच ह्या केसेस हार्ट अटॅकमुळे होत असेल असं काही नाहीये.
0: हार्ट अटॅक आल्यानंतर सर पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट एड म्हणून आपण काय करावं?
1: एकतर आपल्याला असं हे समजून घेतलं पाहिजे की कुठलेही सिमटम इग्नोर करता का म्हणे, कारण असं बघितलं गेलं की पहिल्या एक दोन तासात जर तुम्ही लगेच ट्रीटमेंट घेतली तर पेशंट जगू शकतोय आणि नॉर्मल होऊ शकतोय. खूप वेळ जर अंगावर काढला किंवा खूप वेळ आपण डिले केला हॉस्पिटलला तर ह्याचे जे आउटकम असतो तो खूप वाईट असतोय. त्यामुळे लगेच डॉक्टरकडे घेऊन जायची सोय आपण केली पाहिजे. दुसरं, आपल्या घरी जर नायट्रोग्लिसरीन किंवा एकॉस ऍस्प्रिन ह्या गोळ्या असतील तर ह्या गोळ्या जिभे हवेखालती ठेवू शकतो. म्हणजे जेणेकरून काय होतं की ह्या नायट्रोग्लिसरीनमुळे जे रक्तवाहिनी असते ती थोडी डायलेट होते, त्यामुळे थोडंफार रक्त जाऊ शकते, किंवा ऍस्प्रिनमुळे क्लॉट हे होऊ शकतं. तर हे लगेच आपण आपल्या घराजवळ कुठलं फार्मसी असेल किंवा घरी जर आपण ठेवलं असेल तर तुम्ही हे लगेच घेऊ शकता, पेशंटला देऊ शकता. सीपीआर शिकलं पाहिजे. खूप वेळा जीव थोड्या वेळात हार्टला आपण रिस्टार्ट करू शकतो जेव्हा आपण कोलॅप्स होते पर्सन तेव्हा. त्यामुळे सीपीआर बद्दल माहिती ही आपण सोशल मीडियावरती किंवा आपल्या आता जेएनएमसी केएलई मध्ये आपण शिकवतोय सुद्धा लोकांना, नॉर्मल आपल्या ले पर्सन किंवा जे डॉक्टर नाही आहेत अशा लोकांना सुद्धा आम्ही सीपीआर शिकवतो. आणि हे सीपीआर सगळ्यांनी शिकून घ्यावं. जर काही गरज लागली तर सीपीआर करणे, अक्षरशः हॉस्पिटल पर्यंत सीपीआर करून पेशंटला आणता येते आणि जगवू शकतो पेशंटला, त्यामुळे सीपीआर करू शकतो. या काही थोड्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. पेशंटला पाणी देणे किंवा पेशंटला काहीतरी दुसरं लसूण वगैरे आपण जे करतो त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. कारण जेव्हा अशा कंडिशन मध्ये आपण पाणी जेव्हा देतो जेव्हा पेशंटची शुद्धी नसेल तर ठसका लागून त्याचा निमोनिया होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून केअरफुल राहायला पाहिजे.
0: सीपीआर तरी आपण प्रॅक्टिकलीच बघितलं पाहिजे, पण जर थोडक्यात आपण सांगायचं म्हटलं तर किती सेकंदामध्ये किती वेळा आपण प्रेस करायचं असं काही काउंटिंग आहे?
1: नाही, काउंटिंग आहे मॅडम, खरं ते आपण शिकवतोय सुद्धा. आणि त्याची जी रिदम असते म्हणजे फास्ट स्लो वगैरे असं करता कामा नये, एकच ह्यानी द्यावे लागतात आपल्याला. तर जवळजवळ 100 हे द्यावे लागतात मिनिटाला आणि श्वास वगैरे पण द्यावा लागतो. त्यामुळे ते आपण ट्रेनिंग आपण देऊ शकतो जिकडे हे असेल. बेसिक जरी रेट वगैरे जरी आपण नाही बघितला तरी बेसिकली हार्टला आपण जे प्रेशर देऊन रिव्हाइव्ह करायची प्रयत्न असतोय तो केला पाहिजे पेशंटसाठी.
0: नक्कीच. आणि सर मग हार्ट अटॅक साठी आपण कोणत्या अशा टेस्ट आहेत ज्या प्रिकॉशन म्हणून आपण करून घ्याव्यात?
1: 40 वयाच्या नंतर आपली शुगर, बीपी आणि ईसीजी या तीन गोष्टी प्रत्येक वर्ष किंवा 2 वर्षात एकदा केलेल्या बऱ्या. कारण साधारणपणे 40 वर्षानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता जास्ती असते. बायकांमध्ये जेव्हा पाळी असते त्यावेळेला हार्मोन्स प्रोटेक्ट करतात बायकांना, हार्ट अटॅक होण्याची शक्यता कमी असते. पाळी संपल्यानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता पुरुषांएवढीच असते. जे आपल्या हे असतात लेडीज असतात किंवा बायका असतात त्यांची शक्यता पाळीपर्यंत प्रोटेक्टिव्ह असते. तर आजकाल काय व्हायला लागले की अल्कोहोल घेतात बायका, ड्रिंक्स घेतात किंवा स्मोक करतात. एक समजून घ्या की जेवढा पुरुषांना अल्कोहोलचा त्रास होतोय त्याच्या कित्येक पट बायकांना अल्कोहोलचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बायकांनी अल्कोहोल शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. आणखी 40 नंतर दोन्ही पुरुष किंवा बाई असू दे दोघांनीही सुद्धा आपले शुगर, बीपी आणि ईसीजी टेस्ट करून घेतलेली बरी. म्हणजे आपल्याला जर काही त्रास होत असेल तर लगेच त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देऊन ते कमी करू शकतो. या व्यतिरिक्त हेल्दी लाईफस्टाईल ह्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आपण रील्स बघतो त्यापेक्षा एक्सरसाइज कसे करावे, डाएट काय ठेवावं ह्या गोष्टीवरती. आता डाएटचं पण असं झालं की प्रत्येक डायटिशियन आपलं म्हणजे काय खावं एवढे कन्फ्युजन होते. शक्यतो आपलं जो ट्रेडिशनल डाएट असतोय भाजी भाकरी असून दे किंवा भात असून दे आमटी असून दे ह्या गोष्टी ज्या आपल्या घरी आम्ही पूर्वी खात होतो त्याच गोष्टी आपल्या हार्टला आणि आपल्या बॉडीसाठी बरे आहे. म्हणजे ओबेसिटी जी आहे आपण त्याच्याबद्दल आपण जास्त विचार करत नाही किंवा जी आपलं हे वाढते ना ओबेसिटी म्हणतो आपण वजन वाढतंय त्याकडे खूप कमी लक्ष देतो आपण. ते आपण कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे कारण त्याच्यामुळे सुद्धा खूपसे त्रास होऊ शकतात.
0: मग सर एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेला असेल एखादा मायनर आणि मग ते जर एक्सरसाइज करायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी ते सेफ आहे का?
1: दोन गोष्टी आहेत ह्यात. एक आपण जे सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो म्हणजे ज्यामध्ये सिमटम्स नसतात, चेस्ट पेन नसतोय, खरं कधी कधी स्वेटिंग होऊन धाप वगैरे सुरू होते हे सायलेंट अटॅक्स असतात. साधारणपणे वृद्धांमध्ये आणि डायबेटिक्समध्ये हे सायलेंट हार्ट अटॅक्स येतात. दुसरं तुम्ही जे म्हणताय ते हार्ट अटॅक येऊन गेला असेल कदाचित मायनर अटॅक होऊन इग्नोर केले असतील सिमटम्स, त्यांना पण आपल्या ईसीजीमध्ये नंतर कळते की हे आहे म्हणून. खरं हार्ट अटॅक आल्यानंतर एक्सरसाइज हे मॉडिफाय केलेच पाहिजेत. आपण जे पहिले जिममध्ये करायचो वजन उचलायचो ह्या सगळ्या हार्ट पासून आपण राम राहिला पाहिजे. क्वालिफाईड कोचेस असतात किंवा डॉक्टर्स असतात हे तुम्हाला एक्सरसाइज कुठले करावे, कुठल्या एक्सटेंट पर्यंत करावे हे सगळं तुम्हाला शिकवू शकता. एकच गाईडलाईन अशी आहे की आपल्या हार्टला झेपेल एवढाच व्यायाम करायचा, खूप जास्त करायला जायचं नाही, हे आपण पाळलं पाहिजे.
0: आपलं बदललेली जीवनशैली आणि हा जो ताणतणाव आहे त्याच्यामुळे झोप अपुरी होते हे सगळं जे बदललेलं आहे त्याचा हृदयावरती कसा परिणाम होतो सर?
1: खूपच वाईट परिणाम होतोय. आपल्याला कळून सुद्धा येत नाही की आपण केवढा स्ट्रेस घेतोय. तो स्ट्रेस सगळा हार्टवरती आणि आपल्या सायकोलॉजीवरती होत असतोय आणि कॉन्स्टंट प्रेशर खाली असतो आपण. आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे जेवण आपलं बरोबर नाही आहे, झोप बरोबर नाही आहे, कधी कधी स्थूलता येते, वजन वाढल्यामुळे झोप स्लीप अॅपनिया म्हणतो आपण, म्हणजे झोप अपुरीच नाही तर झोप मोड होते मध्ये मध्ये आणि ते सुद्धा आपल्याला कळत नाही, त्यामुळे सुद्धा हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे ह्या झोपेच्या आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे खूप त्रास होतोय. आपलं स्क्रीन टाईम जे आहे मोबाईलचं ते शक्यतो कमीत कमी ठेवलेलं बरं ह्या दिवसांमध्ये.
0: याच्या व्यतिरिक्त सर, हार्ट अटॅक पेशंट असतील किंवा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून एकंदरीतच आपण आपल्या आहारावरती कसं लक्ष ठेवावं?
1: एकतर तेल आणि मीठ कमी केलं पाहिजे, गोड प्रमाणाबाहेर घेता कामा नये, ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. वजन कमी केलं पाहिजे, 40 नंतर आपल्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा मेडिटेशन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. शक्यतो रिलेशनशिप्स कसे जपू शकतो, आजकाल काय होतं आजकालच्या पिढीमध्ये जरासं काही झालं तर लगेच भांडणं होतात, डिवोर्स होतात, ह्या गोष्टी बऱ्या नाही आहेत. आपले रिलेशनशिप्स वाचवले पाहिजेत, नवीन रिलेशनशिप्स नवीन मैत्री केली पाहिजे. ह्या गोष्टी केल्याने आपले जे रोजचे स्ट्रेस असतात ते आपण शेअर करू शकतो कुणाबरोबर तरी आणि त्यामुळे सुद्धा आपले स्ट्रेस कमी होत असतोय. रिलेशनशिप्स वाढवले पाहिजेत. आणखी बाकीचे जे युजुअल हे आहेत की जेवण आपण शक्यतो आपण जे पूर्वी आपले आहार होता तोच जेवण जेवलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे नियमितपणे. आपले जे रेकमेंडेशन आहेत ते दिवसाला 30 असे आठवड्यातले 5 तरी व्यायाम केला पाहिजे, म्हणजे 150 आठवड्यामध्ये तरी मिनिमम व्यायाम केला पाहिजे, जेवढा आपल्याला झेपेल तेवढा, म्हणजे जो व्यायाम आपल्याला झेपेल तो 150 आठवड्यामध्ये तरी केले पाहिजे. हे सगळं केल्याने आपण हेल्दी राहू शकतो.
0: एकंदरीत हार्ट अटॅक होण्याची कारण अनेक आहेत आणि त्याच्यामध्ये आपली जी बदललेली जीवनशैली आहे तो एक मेन भाग असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त प्रमुख कारण खूप सारी सांगितलीत आपण. कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय एखादा मेसेज देऊ?
1: आता लोकांमध्ये खूप मोठी भीती म्हणजे कोविड वॅक्सिन मुळे होणार हार्ट असं म्हटलं जातं. खरं मॉडर्ना आणि फायझर हे जे वॅक्सिन्स आहेत ते आपण इकडे भारतामध्ये दिलेले नाही आणि त्यामध्ये सुद्धा वॅक्सिन दिलेल्या थोड्या वेळामध्ये ते होऊ शकतं, 1-6 महिने 1 वर्षामध्ये. तशी काही भीती सध्या आपल्याला नाही आहे, त्यामुळे ती एक जी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आहे ती काढून टाका. आपल्या हातात जे रिस्क फॅक्टर्स आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल, स्ट्रेस, वेट वाढणे किंवा डाएट एक्सरसाइज, ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. ज्या गोष्टींवरती आपला कंट्रोल नाही आहे त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही, त्याबद्दल विचार करू नका. हार्ट अटॅक येईल ह्या भीतीने तुम्ही भीतीने न जगता त्याबद्दल आपण काय करू शकतो ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं तर आपल्याला कदाचित हार्ट अटॅक होणारच नाही, हा माझा सगळ्यांना मेसेज आहे.
0: थँक्यू सो मच सर, एवढ्या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.
0: आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो, डॉक्टर माधव प्रभू सर आपल्या सोबत होते, जे डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिन केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव येथे कार्यरत आहेत. हृदयाशी संबंधित होणारे आजार आणि त्याच्यावरती उपचार काय आहेत हा आजचा विषय होता. कसा होता कार्यक्रम मला जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: India's first multi-speciality Ayurvedic hospital now in Shahpur, Belgavi. An NABH-recognized Ayurvedic hospital with the facilities of Suvarna Bindu Prashna, Srushti Santana Utpatti Kendra, Priyambu Skin and Hair Care, Ayur Cardiology, Abhaya Cancer Care, Eye Care, ENT, Oral Care, Panchkarma, Diet and Lifestyle Modification, Weight Management and Beauty Enhancement Treatments. For your entire healthy lifestyle visit, the Ayur World, KLE Hospital and Research Center, Shahpur, Belgavi. Phone 0831-248628.

0: केली वेणुधोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकणार आहोत.
1: नमस्कार, मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ क्रियाशारीर केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल बेळगावी इथून तुमच्याशी संवाद साधत आहे. आज आपण आयुर्वेदा आणि प्रकृती याचा काय संबंध आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये प्रकृतीला फार असं मोलाचं स्थान दिलं गेलं आहे. सो प्रकृती म्हणजे काय, तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या शरीराचा असणारा एक मूळ स्वभाव असं म्हणू शकतो आणि यालाच आयुर्वेदामध्ये आपण प्रकृती, शरीराची असणारी किंवा व्यक्तीची असणारी प्रकृती असं म्हटलं जातं. तर आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे तीन प्रकारचे दोष सांगितले गेले आहेत, जे दोष आपल्या मानवी शरीराचे अस्तित्व, आपल्या दैनंदिन ज्या काही क्रिया आहेत, म्हणजे ज्या शरीराच्या क्रिया आहेत, त्या शरीराच्या क्रिया या दोषांमुळे साध्य आहेत. हे दोष अगदी गर्भनिर्मितीच्या पहिल्या क्षणापासून आपल्या शरीरामध्ये असतात. ह्यांचा चढ उतार तरतमता होत राहत असते. तरतमता म्हणजे काय, कधी जास्त होतात कधी कमी होतात, पण हे प्राकृत असतं. आणि या चढ उतारामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये जो फरक पाहायला मिळतो, जी विशिष्टता पाहायला मिळते, जी गुणवैशिष्टता पाहायला मिळते, ती ह्या दोषांच्या चढ उतारामुळे. सर त्याचं एक उदाहरण म्हणजे एका व्यक्तीचा बांधा हा अगदी सडपातळ असेल तर त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीचा बांधा हा अगदी सुदृढ असा असणार आहे. एका व्यक्तीच्या केसाचा रंग, डोळ्यांचा रंग हा काळा असणार आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग हा तपकिरी असणार आहे. एका व्यक्तीचा आवाज हा अगदी गोड, मधुर आणि सुरेला असा असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हा थोडा कर्कश असणार आहे. सो ही काही जी गुणवैशिष्ट्यता किंवा व्यक्तीमध्ये असणारी जी काही विविधता आहे यालाच आम्ही प्रकृती असं म्हणतो आणि आयुर्वेदामध्ये याला दोष प्रकृती असं म्हटलं जातं. दोष प्रकृती म्हणजे एका व्यक्तीमध्ये वातदोषाचं प्राधान्य असेल, दुसऱ्या व्यक्तीमध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असेल, तिसऱ्या व्यक्तीमध्ये कफदोषाचं प्राधान्य असेल. तर ही जी काही दोषांमधली चढ उतार किंवा दोषांमधली तरतमता आहे, ह्या तरतमतेमुळे त्यांच्या क्रियामध्ये कधीच अडथळा निर्माण होत नाही, हे अगदी प्राकृत असत. पण जर हे दोष अगदी जास्त प्रमाणात वाढले गेले, जास्त प्रमाणात असंतुलित झाले, तर मात्र ह्या दोषांचं रूपांतर हे दूषितीकरणामध्ये होणार आहे. ह्या दोषामुळे शरीराचं दूषितीकरण होणार आहे आणि यालाच आम्ही आयुर्वेदामध्ये विकृती असं म्हणतो. सो ह्याच विकृतीमुळे पुढे जाऊन नवनवीन अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. मग ह्या प्रकृतीचं आयुर्वेदानुसार चिकित्सेच्या दृष्टीने कसं काय महत्व आहे, तर आयुर्वेदानं या प्रकृतीला चिकित्सेच्या दृष्टीनं खूप असं मोलाचं स्थान दिलं आहे. ते म्हणजे कसं, प्रकृतीनुसार चिकित्सा ठरवली जाते आयुर्वेदामध्ये. ते कसं, जसा रुग्ण आला की ती रुग्णाची पहिल्यांदा जी आम्ही परीक्षा करतो ती म्हणजे प्रकृती परीक्षा. एकदा का रुग्णाची आम्ही प्रकृती परीक्षा केली तर त्या रुग्णाची असणारी प्रकृती आम्हाला समजते. प्रकृती समजली की त्याच्यामध्ये असणारी विकृती समजते. विकृती म्हणजे काय, कोणते दोष हे असंतुलित झालेले आहेत, कोणते दोष हे दूषित झालेले आहेत आणि त्या दोषामुळे त्याला कोणत्या समस्या जाणवत आहेत. एकदा प्रकृती परीक्षण झालं की मग प्रकृती परीक्षणानुसार व्यक्तीमध्ये आयुर्वेदानुसार चिकित्सा ही वेगळी वेगळी दिली जाते. सो त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही ज्या काही पंचकर्मा थेरपीज करतो, म्हणजे अभ्यंग असेल, अभ्यंग ज्याला बॉडी मसाज म्हणतात, आणि त्या अभ्यंगासाठी जे आम्ही तेल वापरतो, त्या तेलाचे गुण हे अगदी उष्ण असेल किंवा तीक्ष्ण असतील, तर ते तिन्ही प्रकारच्या प्रकृतीमध्ये आम्ही सेम तेल वापरू नाही शकत. का, तर उदाहरण म्हणजे वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे ज्याचे वाताचे गुण जास्त आहेत, म्हणजे ज्याच्या शरीराचे मूळ गुण हे वाताचे आहेत, वातदोषाचे, म्हणजेच वृक्षगुण असतील, शीत असेल, लघु असेल, तर त्याला आम्ही जे तेल वापरतो त्या तेलाचे गुण हे उष्ण तीक्ष्ण असतील तर त्याच्यामुळे त्याचा शीतगुण कमी होणार आहे, त्याच्या बॉडीतली वृक्षता कमी होणार आहे तेलामुळे आणि तिथं स्निग्धता वाढवली जाणार आहे. त्याच्यानंतर जे आम्ही स्वेदन देतो त्याला, म्हणजे जे स्टीम बाथ असते, त्याच्यामुळे त्या तेलाचं ऍब्झॉर्प्शन म्हणतो किंवा जो तेल जे चांगल्या प्रकारे शोषलं जाणार आहे बॉडीमध्ये. ही क्रिया आम्ही वातप्रधान प्रकृतीमध्ये केली, म्हणजे अभ्यंगाने मसाज दिला तर त्याला फार चांगल्या रीतीने बरं वाटणार आहे. पण तेच तेल आम्ही पित्तप्रधान व्यक्तीला वापरलं तर तिथे काय होईल, तर त्याच्या त्या व्यक्तीचे मूळ गुण हे उष्ण आणि तीक्ष्ण असणार आहेत. परत आम्ही जे तेल वापरत आहेत त्या तेलाचे गुणसुद्धा उष्ण तीक्ष्ण आहेत. त्याच्यानंतर मसाज झाल्यानंतर आम्ही जे त्याला स्वेदन देणार आहे त्याच्यामुळं परत त्याच्या शरीराचे उष्ण तीक्ष्ण गुण वाढवले जाणार आहेत आणि मग याचे दुष्परिणाम म्हणून त्याच्या शरीरावर रॅशेस येण्याची शक्यता आहे. तर आम्ही व्यक्ती व्यक्तीमध्ये चिकित्सा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची निवडतो आपल्या प्रकृतीनुसार म्हणजेच आपल्या मूळ स्वभावानुसार. सो ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे औषध सेवन. म्हणजे जे काही आम्ही आयुर्वेदानुसार औषध निवड करतो किंवा औषधं दिली जातात ती सुद्धा प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात. त्याचं उदाहरण म्हणजे कफप्रधान व्यक्ती आहे. कफप्रधान म्हणजे ज्याच्यामध्ये कफाचे गुण जास्त आहेत म्हणजे स्निग्ध गुण असेल, श्लक्ष्ण गुण असेल, गुरुगुण असेल, हे गुणांचं प्राधान्य जास्त आहे एका व्यक्तीमध्ये. त्याला आम्ही अगदी उष्ण तीक्ष्ण गुणयुक्त म्हणजेच फार मसाल्यांचे पदार्थ असतील किंवा तिखट पदार्थ असतील याचं सेवन करायला दिलं पण त्या गोष्टीचा त्याच्या शरीरावर फार असा काही फरक जाणवणार नाही. का म्हणजे त्याच्या शरीराचे गुण हे स्निग्ध आणि शीत आहेत जे त्या दिलेल्या बाहेरून दिलेल्या गुणांना कमी करतील. पण हेच उष्ण तीक्ष्ण गुणांचं सेवन पित्तप्रधान प्रकृतीनं केलं तर त्याला मात्र त्याचा त्रास होणार आहे. का म्हणजे त्याच्या शरीराचे गुण हे उष्ण तीक्ष्ण आहेत मग त्याला पोटात मध्ये दाह होणे, पोटामध्ये जळजळ होणे ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जाणे. म्हणून प्रकृतीनुसार हा आपल्या औषधांचं सेवन किंवा औषधांची निवड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ठरते. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रकृतीनुसार आपण आपला आहार आणि आपला विहार. सो आहार म्हणजे काय, आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे आणि विहार म्हणजे प्रकृतीनुसार आपली दैनंदिन जीवनशैली ही कशी असली पाहिजे हे सुद्धा आपण प्रकृतीनुसार ठरवू शकतो. सो त्याचे उदाहरण म्हणजे वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये वाताचे गुण जास्त असणार आहेत. परत त्यानं वात वाढवणारेच पदार्थ खाल्ले गेले. वात वाढवणारे पदार्थ म्हणजे कुठले, वृक्षगुण. सो फक्त कडधान्यांचंच रोज सेवन करत असेल, फक्त चिरमुऱ्याचा चिवडा जो रोज त्याच्या आहारात असेल आणि शिवाय त्याचा विहार, विहार म्हणजे त्याची दैनंदिन जीवनशैली, फार कष्टाचं असं काम करत असेल, शरीराला कधीही विश्रांती देत नसेल, रात्रीचं जागरण फार करत असेल तर त्याचा हा विहार किंवा त्याची ही दैनंदिन जीवनशैली सुद्धा त्याचा वात वाढवणार आहे. त्याचा आहार सुद्धा त्याचा वातदोष वाढवत आहे, त्याची दैनंदिन जीवनशैली सुद्धा त्याचा वात वाढत आहे. मग हा वात जाणार आहे असंतुलित अवस्थेत म्हणजे ह्या वाताचं दूषितीकरण होणार आहे आणि या वाताच्या दूषितीकरणामुळे त्याला मग नवनवीन अशा रोगांना सामोरं जावं लागणार. म्हणून प्रकृतीनुसार आपला आहार आणि आपली दैनंदिन जीवनशैली ही असली पाहिजे. दुसरं उदाहरण म्हणजे पित्तप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे ज्याचा शरीराचे गुण उष्ण तीक्ष्ण आहेत आपण बघितलंच आणि शिवाय परत हाच व्यक्ती मसाल्याच्या पदार्थांचे फार सेवन करत असेल, फार तिखटाचं सेवन करत असेल तर नक्कीच त्याचा पित्त दोष जो आहे तो विकृत अवस्थेत जाणार आहे, असंतुलित होणार आहे आणि त्याच्यामुळे मग त्याला अपचन, जास्त पित्ताचा त्रास जाणवणे ह्या सगळ्या समस्या जाणवणार आहेत. कफदोष प्रधान व्यक्ती असेल म्हणजेच त्याचे कफाचे गुण जास्त असणार आहेत, त्याच्या शरीराचे गुण हे स्निग्ध असणार आहेत, शीत असणार आहेत, गुरु असणार आहेत आणि परत कफदोष वाढवणारेच आहार म्हणजेच फार मांसाहार सेवन करत असेल किंवा मधुररसाचे जास्त सेवन करत असेल, दूध आणि दुधाच्या पदार्थांचे सेवन जास्त करत असेल तर नक्कीच त्याचा कफदोष हा विकृत अवस्थेत जाणार आणि त्याच्यामुळे मग नवनवीन रोग लाईक लठ्ठपणा म्हणजे स्थौलता असेल किंवा मधुमेह असेल अशा नवनवीन रोगांना त्याला आमंत्रण दिलं जाईल. तर आहे ना आयुर्वेदामध्ये जादू. हो, खरंच आपल्या आयुर्वेदामध्ये खरीच खूप मोठी अशी जादू आहे ज्याची या प्रकृतीबद्दल, या आपल्या शरीराच्या मूळ स्वभावाबद्दल आपण कधीच विचार केला नाही, कधीतरी आपण आपल्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचा विचार केला नाही. तर आयुर्वेदानुसार एकदा का प्रकृती परीक्षण झालं तर नक्कीच आपण आपला आपली प्रकृती जाणून घेऊ शकतो आणि या प्रकृतीनुसार आपण आपला आहार आणि आपला विहार म्हणजेच आपली दैनंदिन जीवनशैली आचरणात आणली तर नक्कीच आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करू शकतो आणि हेच आमच्या आयुर्वेदाचं ब्रीद वाक्य आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार पर्शनम. म्हणजेच आरोग्याचं रक्षण करणं आणि येणाऱ्या रोगांचं निर्मूलन करणं हे आम्ही प्रकृती परीक्षणा करून साध्य करू शकतो. सो याच प्रकृती परीक्षणासाठी तुम्ही आमच्या केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल शापूर इथे भेट देऊ शकता. इथे तुमच्या प्रकृतीचं परीक्षण केलं जाईल प्रकृतीनुसार तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे, शिवाय तुमची दैनंदिन जीवनशैली कशी असली पाहिजे याचे सल्ले दिले जातील. त्याबरोबरच आमच्या आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पंचकर्म चिकित्सा आहे, रसायन चिकित्सा आहे, शिवाय अशा विविध प्रकारच्या आयुर्वेद चिकित्सा आमच्या हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात ज्या तुमच्या आरोग्याचं रक्षण करतील शिवाय तुमच्या येणाऱ्या रोगांचंही निर्मूलन करतील. तर आरोग्याचं रक्षण ही जी काही गुरुकिल्ली आहे ती फक्त आणि फक्त आमच्या आयुर्वेदाकडेच आहे. सो जरूर तुम्ही केली श्री बीएम कंकणवाडी आयुर्वेद हॉस्पिटलला भेट द्या आणि तुमच्या प्रकृतीचं परीक्षण करून द्या. प्रकृतीनुसार तुमचा आहार, तुमचं आचरण, तुमची दैनंदिन जीवनशैली कशी असली पाहिजे याचे सल्ले घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन एका नवीन आयुर्वेद चर्चेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.
0: आतापर्यंत आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकला. ही होती केली वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.